नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज सोमवार, भारतीय सौरदिनांक 22 आषाढ, शके 1948, 13 जुलै 2026. पहाटेचे

5:55 आणि 40 सेकंद होत आहेत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अदिती चितळे आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

उस्ताद अब्दुल लतीफ खा यांनी केलेलं सारंगी वादन आत्ता आपण ऐकलं. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीमधून बातम्या आणि त्यापाठोपाठच 6:05 वंदनवार हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30

0: वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
8: चल ग सखे, चल ग सखे पंढरीला.
9: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 17 05 आणि 17 06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
10: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
11: आकाशवाणी
10: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
11: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
12: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:35 होत आहेत. आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया श्री रामचरितमानस काही क्षणातच.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 आणि 5 सेकंद झाली आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

0: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
1: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर, शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2.

रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 4 अध्यायातील 18 श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे शोभा घोलप यांनी. श्लोकगायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातला हा 18वा श्लोक. याचा अन्वय अर्थ असा, जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्म करणार आहे. याच गीता श्लोकाचा श्रेष्ठ तत्वचिंतक आचार्य विनोबा भावे त्यांच्या गीताई या सुप्रसिद्ध ग्रंथात याप्रमाणे अनुवाद करतात, कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो पाहे, तो बुद्धिमंत लोकात तो योगी कृतकृत्यतो. त्यांच्या मते हा संबंध गीतेचा किल्लीचा श्लोक आहे. ज्ञानी पुरुष करूनही करत नाही आणि न करूनही करतो. एकाच ज्ञानी पुरुषाला हा दुहेरी अनुभव येतो, पण एखाद्याच्या जीवनात प्राधान्याने करून न करण्याचा अनुभव दिसून येतो. पहिल्याला योगी म्हणतात, दुसऱ्याला संन्यासी म्हणतात. वस्तुतः दोन्ही एकच आहेत. देहधारी पुरुषाला संन्यास मार्ग ग्रहण करणं अधिक कठीण, म्हणून गीतेने साधकाला कर्मयोगाची शिफारस केलेली आहे. वस्तुतः दोहोंचं एकत्व अनुभवणं हेच मुख्य सार आहे. पुढे आचार्य विनोबा भावे म्हणतात, कर्मात विकर्म ओतलं म्हणजे अकर्म होतं. याचा अर्थ हा की कर्म केल्यासारखं वाटतच नाही, त्या कर्माचा बोजाच वाटत नाही, करून अकर्ते होतो. गीता म्हणते, मारूनही तुम्ही मारत नाही. ते असा दाखला देतात की आई मुलाला मारते म्हणून तुम्ही मारून पहा बरं, तुमचं मारणं मुलगा सहन करणार नाही. आईने मारलं तरी तिच्या पदरातच तो तोंड खुपसेल, कारण आईच्या बाह्य कर्मात चित्तशुद्धी आहे. तिचं ते मारणं निष्काम आहे, तिच्या त्या कर्मात स्वार्थ नाही. मनाच्या शुद्धीमुळे कर्माचा कर्मपणा उडून जातो. श्लोकाचं विवरण करताना लोकमान्य टिळक त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथात खुलासा करतात की कर्माचे ठाई अकर्म आणि अकर्माचे ठाई कर्म ज्यांच्या नजरेला येतं तो पुरुष सर्व मनुष्यात ज्ञानी आणि योगी आणि सर्व कर्म करणार होय. गीता या श्लोकात विरोधाभासरित्या मोठ्या खुबीनी असं सांगतेय की अकर्माच्या ठिकाणी सुद्धा कधी कधी भयंकर कृत्य होतं आणि कर्म करूनही ते कर्म विपाकदृष्ट्या अकर्म होतं. हे ज्यांनी ओळखलं तो ज्ञानी होय. पुढे ते म्हणतात, कर्माची गती गहन आहे, म्हणून प्रथम कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे. कारण टीकाकार संन्यास मार्गी यांनी वेगवेगळे अर्थ सांगून फारच घोटाळे केलेले आहेत. मात्र गीतेत ज्या तात्विक दृष्टीने या प्रश्नाचा विचार केलेला आहे ती दृष्टी निष्काम कर्म करणाऱ्या कर्मयोगाची आहे. कर्म म्हणजे नुसती क्रिया न समजता त्यापासून पुढे जे शुभाशुभ परिणाम उत्पन्न होतात त्याचा विचार करून कर्माचं कर्मत्व किंवा अकर्मत्व ठरवावं. निसंग बुद्धीने जे कर्म केलं तेच गीतेप्रमाणे सात्विक कर्म असून तेच खरं अकर्म होय. माऊली ज्ञानेश्वरांनीही

या श्लोकासंबंधी विचार मांडलेले आहेत. ते म्हणतात, ज्ञानासहित कर्म करावं म्हणजे काया वाचा मनानी केलेलं कर्म ईश्वर अर्पण करावं. जो सर्व कर्म करत असतानाही आत्म्याचं नैष्कर्म्य पाहतो आणि कर्माचा संबंध असूनही फळाविषयी जो निरीच्छ असतो, शिवाय कर्म करण्याला ज्याला कर्तव्य बुद्धी वाचून दुसरं कारण नसतं, त्यांच्या ठिकाणी निष्कर्मपणा चांगलाच मुरलेला असतो. जो आपली कर्म यथास्थित रीतीने करत असेल तो या लक्षणांनी युक्त असल्यास ज्ञानी आहे. उदाहरण देताना माऊली म्हणतात, जसा एखादा माणूस पाण्याजवळ उभा असावा आणि तो स्वतःचं रूप जरी पाण्यात पाहत असला तरी मी जळाहून वेगळा आहे असं तो निःसंशयपणे समजतो, तो खरा ज्ञानी समजावा. आपलं कर्माचरण हे आत्मस्वरूप दृष्टीने खचितच खोटं आहे असं जाणून जो आपलं मूळ स्वरूप जाणतो तो खरा निष्कर्मयोगी समजावा. पुरुषार्थ बोधिनी या ग्रंथात श्रीपाद सातवळेकर म्हणतात, कर्मात अकर्म होतं आणि अकर्म करूनही कर्म घडतं हे जाणतो तो ज्ञानी आणि योगी, हे साऱ्यांनीच मान्य केलेलं आहे. अशा प्रकारे कर्माचं तत्व यथार्थपणे जाणल्याने मनुष्य अशुभ स्थितीतून मुक्त होऊन शुभ स्थिती प्राप्त करू शकतो. निष्काम बुद्धीने जे केलं जातं ते कर्म असूनही त्याला अकर्म म्हणतात. अर्थात या श्लोकात अकर्म शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक आलस्य म्हणजे कर्म न करणं आणि दुसरा निष्काम बुद्धीने फलाची आसक्ती सोडून केलेलं कर्म. कर्म करूनही तो कर्म न केल्यासारखा शुद्ध राहतो, तो मोठा बुद्धिमान आणि योगी असतो. कर्म करूनही तो आपण निर्दोष अकर्ता आहोत असं अनुभवतो तो श्रेष्ठ होय. भगवान श्रीकृष्ण कर्ते असूनही स्वतःला अकर्ते मानतात. सदाशिव शास्त्री भिडे त्यांच्या गीतार्थ रहस्य दीपिका या ग्रंथातून विचार व्यक्त करताना म्हणतात, कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहणारा योगी आणि ज्ञानी असतो. इंद्रिय मन आणि बुद्धी यांचा कर्म हा स्वभावच असल्यामुळे ते कर्म चालू ठेवण्यासाठी जीवात्म्याला निराळं काही करावं लागतच नाही, कारण त्याचं देहातलं अस्तित्वच हे कर्म चालू राहण्यासाठी पुरे असतं. याप्रमाणे इंद्रिय मन आणि बुद्धी यांचं स्वाभाविक कर्मच उपासनात्मक हेतूने शुद्ध बुद्धीच्या नियंत्रणाखाली सुरू असतं. तेव्हा ते बाह्यतः जरी कर्म दिसत असलं तरी ते कर्म निष्काम म्हणजे बंधनकारक नसल्यामुळे जीवात्म्याचं अकर्मच म्हणता येईल. ईश्वरी ज्ञान संपादन करून शुद्ध बुद्धीने लोकहितार्थ कर्माला मोक्षदायक अकर्म समजावं. हा सर्व श्लोकच कर्मावर आधारित आहे. कर्माची व्याख्याच ही की कर्त्याला अत्यंत इष्ट ते कर्म. कर्म करताना आपल्या साधनेत सातत्य, अलिप्तता, सात्विकता असली पाहिजे. निष्काम बुद्धीनी सेवा असेल तरच ती साधना परमेश्वराला अर्पण करता येते. गीतेची सगळी शिकवण जर पाहिली तर जागोजागी कर्माचा त्याग करू नका, कर्मफलाचा त्याग करा असं गीता सांगते. ही गीतेची शिकवण सर्वत्र दिसते. फलाचा त्याग हीच कर्म करण्याची कसोटी आहे. कर्माबरोबर मनाचा मेळ पाहिजे. हा जो मनाचा मेळ त्यालाच गीता विकर्म म्हणते. कर्माच्या जोडीला आंतरिक मेळ असला म्हणजे ते कर्म निराळच होतं. आचार्य विनोबा भावे यांनी म्हटलंय की कर्माचं अकर्म कसं होतं हे पाहायचं असेल तर संतांजवळ जा. कर्माचं अकर्म कसं होतं हे सांगताना भाषा संपून जाते. त्याची कल्पना येण्यासाठी संतांच्या पायाशी गेलं पाहिजे, कारण महाराष्ट्रातलं संत काव्य हे भक्ती आणि ज्ञान यावर आधारित आहे. त्यामुळे सारी अभंगरचना ही सहिष्णू, सर्वसमावेशक आणि संपन्न झालेली आहे. प्रत्येक संत कवी समकालीन समाजाशी संवाद साधताना दिसतो. ज्ञानदेवांपासून पुढे सर्व संतांच्या नीतीतत्वांची, निर्मळ निरागस धर्माची आजच्या काळात नितांत गरज आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक, काम करताना डोकं शांत असणं आणि शांत बसलेले असतानाही कामात लक्ष असणं यातला फरक आणि परिणाम सांगणार आहे. आपण क्रिकेटचं उदाहरण घेऊया. संघात 16 खेळाडू असतात, पैकी 11 खेळतात आणि 5 राखीव मैदानाबाहेर बसलेले असतात. सामना सुरू असताना मैदानावरचे खेळाडू एका विशिष्ट गेम प्लॅनने हजारो लोकांसमोर डोकं शांत ठेवून खेळत असतात आणि मैदानाबाहेर बसलेले मात्र खेळत नसूनही खेळात पूर्णपणे लक्ष ठेवून असतात. मध्येच उठून उभे राहतात, बसतात, टाळ्या वाजवतात, आनंद नाराजी व्यक्त करत राहतात. हे सगळं आपण नसलो तरी आपल्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी सुरू असतं. भगवंत म्हणतात, शहाणा माणूस तोच जो प्रचंड काम

करता नाही, आतून शांत असतो. आणि बाहेरून शांत असला तरी आतून कामावर बारीक नजर ठेवून असतो. मैदानावर खेळणारे खेळाडू आणि मैदानाबाहेर बसलेले खेळाडू दोघंही आपलं कर्तव्य पार पाडत असतात. दोन्ही परिस्थितीत फळाची अपेक्षा न करता काम केलं तरच ते ज्ञानी आणि बुद्धिमान म्हणून गणले जातात. आपणही कामातला शांतपणा आणि शांतपणातलं काम यातला फरक समजून तसं फळाची अपेक्षा न करता आपलं कर्तव्य करण्याचा प्रयत्न करूया.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4th अध्यायातील 18th श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं शोभा घोलप यांनी. श्लोकगायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
6: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले.
7: ती वेळ आहे GS चहाची.
8: उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
6: यानंतर आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया भूले बिसरे गीत.
9: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:10 होतात. यानंतर अल्पावधीतच ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली. वर्धमान नगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध

0: प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या दोन दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यांमध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषीतज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र

0: ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या एकंदर 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3 दिवशी इंग्लंडनं 2 डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं 2 डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 होत आहेत। ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: आठवलं का मंडळी हे गाणं आणि चित्रपट? बरोबर, गीतकार ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि मन्ना डे यांनी गायलेलं हे गाणं आहे 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या वरदक्षिणा या चित्रपटातलं. हुंडा घेण्याच्या अनिष्ट प्रथेवर भाष्य करणारा हा एक उत्कृष्ट सामाजिक चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दिनकर पाटील, तर पटकथा आणि संगीत ग. दी. माडगुळकर यांचे होते. चित्रपटात रमेश देव, सीमा देव, राजा गोसावी, शरद तळवलकर आणि दामू अण्णा मालवणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याही चित्रपटातली गाणी खूप गाजली. विशेषतः ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि मन्ना डे यांनी गायलेलं घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा हे गाणं विशेष लोकप्रिय झालं. आजही रसिकांच्या मनात या गाण्याने घर केलेलं आहे. या चित्रपटातली प्रसिद्ध जोडी रमेश देव आणि सीमा देव हे त्यावेळी खऱ्या आयुष्यात सुद्धा सहजीवन साकारत होते, त्यामुळे त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री ही प्रेक्षकांसाठी प्रचंड आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. शिवाय दिग्दर्शक दिनकर पाटील हे ग्रामीण आणि कौटुंबिक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठे व्यक्तिमत्व होते, त्यामुळे त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांमध्ये विशेष पसंती होती. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आधारित या चित्रपटाची कथा. हुंड्याच्या मागणीच्या पुरवठ्यासाठी घर आणि दागिने विकण्यापर्यंतचा भावनिक आणि आर्थिक प्रवास जरी या चित्रपटात असला तरी तो अत्यंत उपहासात्मक पद्धतीने मांडलेला आहे. त्यामुळे वराच्या कुटुंबाच्या विचित्र मागण्या दर्शवणारी अनेक विनोदी दृश्य या चित्रपटात गदिमांनी लिहिली आहे. याच चित्रपटातलं अजून एक गाणं ऐकूयात, ज्याचे गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर, संगीतकार वसंत पवार आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा. आणि या गीताबरोबर आज इथेच थांबूयात, उद्या पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.

आपण बोलतोय 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या वरदक्षिणा या चित्रपटाबद्दल. आता आपण जे गाणं ऐकलं त्याचे गीतकार होते ग. दि. माडगुळकर, संगीतकार वसंत पवार आणि स्वर होता आशा भोसले यांचा. एका निवृत्त शिक्षकाला आपल्या मुलीचे लग्न लावून देण्यासाठी हुंड्याची मोठी रक्कम जमा करावी लागते. ती रक्कम जमा करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या जीवनातला हा संघर्ष या

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण आमचं प्रसारण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र। सकाळचे 7:40 झाली आहेत। ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: त्या दिवशी धो धो पाऊस कोसळत होता, विजा चमकत होत्या। मी ऑफिसमधून घाईघाईनी घरी निघाले होते। लाईट गेले तर लिफ्टमध्ये अडकेन या भीतीने पटकन पायऱ्या उतरतच निघाले। चार पायऱ्या उतरल्या असतील आणि इतक्यात लाईटच गेले। डोळ्यांसमोर अचानक अंधार दाटून आला। क्षणभर काहीच सुचलं नाही मला। इतक्यात एका हाताने माझा हात धरला। तो म्हणाला, काळजी करू नका मॅडम, माझ्याबरोबर चला। त्या अंधारातून अत्यंत सराईतपणे तो मला 2 मजले उतरून मेन गेटपर्यंत घेऊन गेला आणि मग माझा हात सोडला। मी त्याचे आभार मानण्यासाठी त्याचा हात त्या अंधारात परत चाचपडू लागले। इतक्यात लाईट आले आणि समोरचं दृश्य बघून मी निशब्द झाले, कारण तो स्वतःची ब्लाइंड स्टिक टेकत पुढे निघूनही गेला होता। त्या दिवशी त्याचे आभार मानायचे राहिले, पण आज मात्र ही संधी मी सोडणार नाही, कारण त्या दिवशी कळलं, अचानक डोळ्यांसमोर अंधार आला तर आपण किती हतबल होतो। कारण आपल्याकडे एक्स्ट्रा सेन्स नसतात, आपल्याकडे आपले डोळे असतात ज्यांना आपण गृहीत धरतो।
4: स्वतःच्या डोळ्यांना इतकं गृहीत धरू नका। काचबिंदू म्हणजे ग्लोकोमा सारख्या आजारामध्ये अचानक नजर जाऊ शकते, अंधत्व येऊ शकतं। म्हणूनच डोळ्यांची तपासणी नियमित करा। सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 39 30

0: 41 42. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
1: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: पाऊस पडायला सुरुवात झाली की डोळ्यांचे आजार सुरू होतात आणि खूप त्रास होतो डोळ्यांना। आपण बघतो की डोळ्यातनं घाण यायला लागते, बऱ्याचदा डोळ्या लाल होतात आणि यालाच आपण डोळे येणे असं म्हणतो। तर याबाबत आज जाणून घ्यायचं आहे की यासाठी नेमकी काय काळजी घेणं आवश्यक आहे।
2: पाऊस सुरू झाला की डोळे येणे हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे। तर पहिल्यांदा डोळे येणे म्हणजे काय, तर युजुअली डोळ्यांना घाण यायला चालू होते, तर याला आमच्या भाषेमध्ये कंजक्टिव्हायटिस म्हणतो।
1: ओके।
2: तर कंजक्टिव्हायटिस तुम्हाला झाला किंवा तुम्हाला लक्षात आलाय की सकाळी झोपेतून उठल्यावर आपला डोळा चिटकून राहिलाय किंवा डिस्चार्ज होतोय, पिवळा डिस्चार्ज खूप ठिकाणी जास्त येतोय किंवा पाणी येतं डोळ्याला खूप सारं आणि डोळा लाल होतोय वारंवार, तर यालाच फक्त कंजक्टिव्हायटिस म्हणतात। आणि हा युजुअली रेनी सीझन मध्ये आता सगळ्यांनाच येतील आणि हा युजुअली इन्फेक्टिव्ह डिसीज आहे, तर तो स्प्रेड पण होतो। तर एकाला डोळे आले की ते दुसऱ्याला, दुसऱ्याचे चार जणांना, चार जणांचे आठ जणांना। तर युजुअली हा प्रिव्हेंटिव्ह डिसीज पण आहे, म्हणजे इन्फेक्शियस डिसीजेस हे युजुअली प्रिव्हेंटिव्ह डिसीजेस असतात।
1: ओके।
2: तर त्यांना तुम्ही प्रिव्हेंट करू शकतात। तर ते कसे, तर त्याचे वेगवेगळे कारण आहेत, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रिव्हेंट करू शकता डोळे येणे। तर युजुअली माझा आत्ताचं सांगणं आहे की पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस सुरू झालेला असताना जर तुमचा डोळा लाल आणि घाण येत असेल तर इमिजिएटली डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन दाखवा तुमचा डोळा आलेला असेल किंवा तुम्हाला कंजक्टिव्हायटिस झालेला असेल।
1: अच्छा, पण आता जसं तुम्ही म्हणालात की हे आपण प्रिव्हेंट करू शकतो, तर ते कशा प्रकारे याबद्दलही सांगाल।
2: पर एखाद्याचे डोळे आलेले, समजा घरातल्या एका व्यक्तीचे डोळे आलेत, तर युजुअली तुम्ही बाजूला थांबा, त्याच्या जवळ जाऊ नका, त्यांच्या डोळ्याला त्यांनी वापरलेल्या कुठल्याही वस्तू तुम्ही वापरू नका।
1: ओके।
2: तसंच काही वेळेस कंजक्टिव्हायटिस झाल्यावर डोळ्यात काही औषधं मिळतात, तर ते औषधं दिल्यानंतर ते टाकणाऱ्याने जास्त काळजी घेतली पाहिजे की त्याला पण ते डोळे आलेले नाही पाहिजे। युजुअली डोळ्यांना हात न लावणे, म्हणजे ज्या कंजक्टिव्हायटिस डोळ्यांना हात लावला तर तो डोळा डिसीज जास्त स्प्रेड होतो। तर असे काही जर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तुम्ही घेतले तर तुमचं डोळे येण्यापासून तुमचं युजुअली बचाव होऊ शकतो।
1: अगदी खरंय। म्हणूनच श्रोते हो, या पावसाळ्यात डोळ्यांची काळजी जरूर घ्या, त्याचबरोबर डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने। देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142। पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।

0: आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ 866 91 67 67 2.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरात

0: आता आपण ऐकलं क्षमा खळे यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. याबरोबरच आजचा जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
2: श्रोते हो नमस्कार. आधुनिक काळात रत्ने आणि मौल्यवान खडे यांना महत्व प्राप्त झालंय, याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत श्रीयुत अमित मोडक सर.
3: आधुनिक नव्हे तर परंपरागत काळापासून या सर्व रत्न आणि रंगीत खड्यांना जे नैसर्गिक असतात त्यांना महत्व आहे. आपल्याकडेही आपण दागिन्यांमध्ये ते हिऱ्याच्या बरोबरीने जडवतो आणि त्याचा एक फ्युजन क्रिएट करतो की ज्याच्यातून आकर्षकता निर्माण होते. पुन्हा गाडगी सन्सकडे आरजी कलेक्शन म्हणून त्याचं कलेक्शन उपलब्ध आहे. हे नैसर्गिक खडे पाचू, माणिक किंवा पुष्कराज याच्यासारखे असतात. तसंच मोती पण मिळतात आपल्याला, कल्चरही मिळतात, नॅचरल मोती मिळतात. तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या दागिन्यांची आधुनिक परंपरा आता ग्राहकांना फार प्रिय व्हायला लागली आहे. त्याचं रंगीत फ्युजन हे ग्राहकांना आकर्षित करू लागलं आहे. हे सर्व खडे हे अंगठ्यांमधून किंवा ब्रेसलेटमधून किंवा पेंडंटमधूनही वापरण्याची नवीन फॅशन निर्माण झाली आहे.
2: मोडक साहेब, आपल्या पुना गाडगे आणि सन्स इथे मिळणारे रत्ने आणि मौल्यवान खडे तसंच इतर

0: ठिकाणी मिळणारे खडे यामध्ये काय फरक आहे?
1: आपण इतर ठिकाणचं एक वेळ थोडा विषय बाजूला ठेवू. आपल्याकडे मिळतात ते नॅचरल स्टोन असतात, नॅचरल प्रेशियस स्टोन असतात. त्याच्यावर आपण जी आय आय किंवा पंजिम या लॅबोरेटरीचं नॅचरल स्टोन असल्याचं सर्टिफिकेट देत असतो. त्याच्याबरोबरच त्यांना 75% किंमत परत देण्याची आपण हमी देत असतो. परंतु ती हमी तेव्हाच ग्राह्य धरली जाते जेव्हा ते खडे सुस्थितीत परत येतात, त्याचे टवके उडालेले नसतात किंवा त्याच्यामध्ये कुठलेही क्रॅक डेव्हलप झालेले नसतात. बाजारात मिळणाऱ्या फसव्या खड्यांपासून सावधानता ठेवण्यासाठी आपण सर्टिफाईड स्टोन मिळण्याकरता किंवा प्रिशियस स्टोन मिळण्याकरता आग्रह धरावा.
0: मोडक सर, आधुनिक काळामध्ये हिऱ्यांप्रमाणेच रंगीत मौल्यवान खड्यांमध्ये आकर्षक दागिनेही घडवले जातात, त्या संदर्भात श्रोत्यांना काही सांगाल का?
1: नक्कीच. आपण रत्न आणि खड्यांबद्दल जी माहिती घेतली की नैसर्गिक खडे असतात ते वेगवेगळ्या रंगाचे असतात. पाचूए, माणिके, मोती आहे, त्यानंतर सफायर्स असतात, कोरल्स असतात. तर या सगळ्यांचं एक चांगलं फ्युजन आता तयार होऊ शकतं.
0: बर,
1: त्याच्यामध्ये अनकट डायमंड्सही वापरले जातात ज्याला पोलकी डायमंड्स म्हणतात. तर त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण करून चांगली देखणी नेकलेसेस आताच्या काळात बनायला लागले. इतके दिवस लोकांना असं वाटायचं की हे नैसर्गिक खडे एकदा आपण खरेदी केले की ते त्याची किंमत वाया जाणार आहे, पण तसं नाहीये. जर ते सर्टिफाईड नैसर्गिक खडे असतील तर जनरली सराफ लोक त्यालाही 50-60% बायबॅक व्हॅल्यू देतात. फक्त काय आहे, हे जे नॅचरल खडे असतात, नैसर्गिक खडे असतात, रत्न असतात, ती जरा ठिसूळ असतात, त्यामुळे त्याला फार काळजीपूर्वक वापरायला लागतं. म्हणजे ज्या पद्धतीत तुम्ही किंवा ज्या स्थितीमध्ये तुम्ही खरेदी केली आहे त्या स्थितीत जर ती परत आणली तर त्यालाही तुम्हाला बायबॅक व्हॅल्यू मिळू शकते, एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते, त्यामुळे ती पूर्ण वाया जात नाहीत. आणि अनकट पोलकी डायमंड्सला तर काय डायमंड प्रमाणे बायबॅक आणि एक्सचेंज असतंच, पण खरोखरच जर का नुसतंच चकाकणारं व्हाईट कलरचा असं जर नको असेल आपल्याला हिऱ्यासारखं दिसणार आणि त्यात काहीतरी रंगीबेरंगी नैसर्गिक छटा निर्माण करायची असतील तर हे नैसर्गिक खडे आणि रत्ने ही नक्कीच चांगली दिसतात आणि आकर्षक ठरतात. आणि स्त्रियांना जनरली वेगवेगळ्या रंगाची आवड असते, त्यामुळे त्याचं फ्युजन हे एक प्रकारे चांगलं होऊ शकतं आणि जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतं. याची खरेदी जेव्हा मात्र आपण करतो तेव्हा ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे सर्टिफाईड स्टोन असायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये लॅब प्रोसेस पण स्टोन येतात. तर तसे नसावेत ते खडे, ते नैसर्गिक आहेत याचं सर्टिफिकेशन येतं. आणि मग ते सर्टिफिकेशन जे असतं जिओलॉजिकल इन्स्टिट्यूटचं केलेलं किंवा आपल्याकडे दोन वेगवेगळ्या लॅबचे ती सर्टिफिकेट्स मिळतात, तर ते सर्टिफाईड असणं गरजेचं आहे. कारण नाही तर त्यात फसगत होऊ शकते. म्हणजे आपण किंमत देणार आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू फॉर मनी जर मिळालं नाही तर नंतर रिग्रेट होणार, त्यामुळे त्याच्यात फसायला नको याकरता ते सर्टिफाईडच घेणं जास्त महत्वाचं आहे.
0: अच्छा, अमित मोडक सर, रत्ने आणि मौल्यवान खडे याविषयी आपल्या श्रोत्यांना आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. पुन्हा काडगे आणि सन्स 33 दालने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक इथे आपल्या सेवेत.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:55 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
6: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी.

0: 333. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: स्टार्टअप या विषयावरती आपण बोलत होतो आणि बरीचशी युथ जी आहे आता ती सध्या सगळेजण स्टार्टअप करण्याचा विचार करते, स्वतःच्या नवीन नवीन संकल्पना घेऊन मार्केटमध्ये येण्याचा विचार करते. पण हा स्टार्टअप जो आहे तो कायम यशस्वी राहण्यासाठी तुम्ही काय महत्वाचा सल्ला द्याल?
2: स्टार्टअपनेही इन्व्हेस्टमेंट कशी करावी, आलेल्या पैशाचं आर्थिक नियोजन कसं करावं, त्याची छोटी छोटी पावलं कशी उचलावी सो दॅट त्याचं रुपांतर हे मोठ्या वटवृक्षात आणि मोठ्या स्टार्टअपमध्ये होऊ शकतं हा विचार करायला हवा. म्हणजे आपण म्हणतो ना की पैशांना आपल्यासाठी काम करायला लावा. म्हणजे जाता जाता आपल्या सगळ्या तरुण मित्रांना हाच कानमंत्र आहे की जेव्हा जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय करू, स्टार्टअपच्या स्वरूपात व्यवसाय सुरू करू, तर जी काही आपली आयडिया आहे आणि त्यातून जे काही पैसे आपल्याला उपलब्ध होत आहेत, जे पैसे आपल्याला नफ्याच्या स्वरूपात मिळत आहेत, त्यातला काही वाटा हा बाजूला काढणं, तर हे सुरुवातीपासून जर आपण इंटॅक्ट ठेवलं, प्लॅनिंग जर त्याचं व्यवस्थित केलं, तर आपल्याला कुठेही भविष्यात स्टार्टअप मोठा करण्याची अडचण येणार नाही. आणि दुसरा महत्वाचा, स्वतःवर विश्वास ठेवा, नवनवीन गोष्टी शिकण्यावर विश्वास ठेवा, शिकत राहा, योग्य तज्ञांचा सल्ला घ्या वेळोवेळी. म्हणजे जर आपण इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काही स्टार्टअप करत असू तर त्याच्या रिलेटेड पोर्टफोलिओ कसे डिझाईन करायचे याचा तज्ञांचा सल्ला घ्या. त्याच्यानंतर आपण फार्मा इंडस्ट्रीमध्ये जर आपण जाणार असू तर फार्मा रिलेटेड कुठल्या प्रॉडक्टमध्ये आपण जर आलो तर त्याचा योग्य बेनिफिट होऊ शकतो. हे आत्ताचे जे स्टार्टअप आहेत ज्यांनी गेल्या 3-5 वर्षात मोठ्या कंपन्या उभ्या केल्या त्यांच्याशी डिस्कस करून ठरवा आणि ऍट दी सेम टाइम आपल्या पैशाचंही नियोजन योग्य पद्धतीने करा, तर तो स्टार्टअप मोठ्या प्रमाणात उभा राहील. कारण कोविडने हे शिकवलंय मॅडम, खूप स्मॉल स्केल इंडस्ट्री लयाला गेल्या. ओनली रिझन वॉज की कॅश फ्लो मॅनेजमेंट ही व्यवस्थित नव्हती. सगळा 100% पैसा हा व्यवसायात लागलेला होता, व्यवसायातून कुठलाही पैसा बाहेर काढलेला नव्हता. भले ते व्यवसाय हे 5-10 वर्ष जुने व्यवसाय होते आणि म्हणून ते अडचणीत आले. तर स्टार्टअप करणाऱ्यांना आनंदाने नव्याने फोकस असा स्टार्टअप सुरू करा, पण कॅश फ्लो मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंटवर जरूर भर द्या, तर तुम्ही भविष्यात मोठी स्टार्टअप कंपनी नक्की उभी करू शकाल.
1: या मोल्याच्या सल्ल्यासह आज वेळ झाली इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8 वाजले. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकच्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. बिर्ला यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै रोजी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 136 व्या भागात देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी त्यांच्या कल्पना आणि सूचना पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या 24 जुलैपर्यंत नरेंद्र मोदी ॲप किंवा माय GOV खुल्या मंचावर आपली मतं सूचना नोंदवता येतील.

0: महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे काल झालेल्या 33व्या गांधी दर्शन शिबिरात वारकरी संप्रदाय आणि सद्यस्थिती या विषयावर विकास लवांडे यांनी विचार मांडले. प्राध्यापक मिलिंद जोशी यांचं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व्यक्ती आणि कार्य या विषयावर व्याख्यान झालं. मोशी इथल्या कचरा डेपो दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना एकंदर 40 लाख रुपयांची आर्थिक मदत विविध स्रोतांकडून केली जाणार आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख तर ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी माहिती दिली आहे. क्रिकेट. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3रा दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे तर तापमान कमाल 32 आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉनिया इन्व्हेस्टमेंट. अकॉनिया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:03 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड बिझिलंड बिल्डिंग पुणे.
5: सुरुवातीला ऐकूया शांता शेळके यांचं गीत, संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अहो शुकशुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊया का?
3: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
5: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
4: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात, अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
5: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106. महागाईचा वाढतोय गुंता,
5: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
4: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13-24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज, अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
5: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे. हर घर

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
4: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इच्छा सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट,
5: मग मी पण जातो।
6: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड पुणे।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: यानंतरचं गीत आहे मधुकर जोशी यांचं, स्वर आहे निर्मला बापट यांचा, संगीतकार श्रीनिवास खळे।

0: शुक शुक स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊया का?
1: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित पेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित पेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित पेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित पेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
6: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती।
7: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी।
6: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा। दुर्वांकूर, पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद।
7: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
6: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।
8: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या झपूर्झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभव

0: स्मृती जपणाऱ्या नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा झपूर्चा भेटीचा योग.
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इच्छा सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
2: स्वामिनी साड्यांचे महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: आता ऐकूया आर्यन पराडकर यांच्या स्वरातलं गिरीबाल यांचं गीत, संगीतबद्ध केलं शांताराम पाबळकर यांनी।

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अहो शुकशुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊया का?
3: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.

0: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट. जोक नको मारू सा.
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मान्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
0: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मान्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
0: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: यानंतरचं गीत आहे योगेश्वर अभ्यंकर यांचं, संगीतकार गोविंदराव पोळे, स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इच्छा सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट.
3: मग मी पण जातो.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
5: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
6: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
7: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
6: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
5: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या

0: डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा, तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्ट देवता भ्यो नमः कुल.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आता ऐकणार आहोत हा गजर.

0: याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुमठे करोड बिझिल अँड बिल्डिंग पुणे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 आणि 40 सेकंद होतात. प्रसारित करत आहोत कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: EKYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक

0: तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
0: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
0: 7823 84 1120.

Sanfira registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: हिटमेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण. कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
2: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, आयुष्य म्हणजे सुख दुःख, आशा निराशा, भेट विरह, संघर्ष आणि समाधान यांची अखंड अशी वीण. या विणीमधला प्रत्येक धागा काहीतरी शिकवून जात असतो. जगण्याचा अर्थ शोधताना माणूस अनेक वेगवेगळ्या अनुभवांमधून जातो आणि ह्या अनुभवांमधूनच त्याच्या जाणीवा आणखी स्पष्ट होत जातात. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर फडके यांच्याच स्वरातलं जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं गीत

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।

0: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ग. दि. माडगुळकर यांच्या गीतांमध्ये जीवनाचं वास्तव आहे, त्याचबरोबर माणसाच्या मनाचा सूक्ष्म वेधही आहे. ते कधी आशेचा किरण दाखवतात तर कधी

जगाच्या कठोर वास्तवाची जाणीवही करून देतात. आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, सुधीर फडके यांच्या स्वरात चित्रपट जिव्हाळा.

श्रोते हो, ग. दि. माडगुळकर यांनी आयुष्याचे अनेक रंग आपल्या लेखणीतून अगदी सहजपणे आणि प्रभावीपणे मांडलेत. त्यांची ही गीतं केवळ मनोरंजन करत नाहीत, तर आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आपल्याला देतात. तर आता यानंतर ऐकूया

0: श्रोते हो, ग दि माडगुळकर यांचं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. वैजयंता या चित्रपटातलं हे गीत होतं आशा भोसले यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईंग. सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.

0: 1-64-12-55-33. Convert your life into celebration. Crescent. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, ग दि माडगुळकर यांची ही गीतं आपल्याला अंतर्मुख करतात. या भावस्पर्शी गीतांमुळे आपणही कुठेतरी ह्या गीतामध्ये व्यक्त केलेल्या भावनांशी, अनुभवांशी अगदी सहज स्वाभाविकपणे जोडले जातो. तर आता यानंतर ऐकूया प्रपंच या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी, स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: जगण्याचा अर्थ नव्याने समजावून सांगणारी ही ग. धी. माडगुळकर यांची गीतं आज आपण ऐकली. याबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असतानाच पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया याचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्याबरोबर संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक गुरु डॉक्टर विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृतधारा हा विशेष सोहळा काल पुण्यात उत्साहात पार पडला. पंडित कशाळकर शिष्य परिवार आणि ओंकार आदिनाथ फाउंडेशन यांच्या सहयोगानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कशाळकर यांनी रचलेल्या बंदिशींच्या संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. महाराष्ट्रात प्रखर बुद्धी प्रामाण्यवादाशी प्रतारणा केली जात असून समाजाची सच्चोट विवेकबुद्धी क्षीण होत आहे अशी खंत प्रसिद्ध लेखक प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी आगरकर स्मृती पुरस्कार शुभांगी देशपांडे यांना तर डॉ. दाभोलकर कार्यकर्ता पुरस्कार अनुराधा काळे यांना देण्यात आला. पुण्याच्या पानशेत धरण फुटल्याच्या घटनेला काल 12 जुलैला 65 वर्ष पूर्ण झाली. 1961 अतिपावसानं हे धरण फुटलं होतं. या घटनेचं स्मरण करत काँग्रेसच्या वतीनं काल धरणस्थळी जलपूजन करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील 4 धरणं सुरक्षित राहावीत अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: एसआयपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:01 झाले. ऐकूया एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: सर्व श्रोत्यांना अदिती चितळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आज ख्यातनाम कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतिदिन, तेव्हा त्या अनुषंगाने आज आपण इंदिरा संत यांनी लिहिलेल्या काव्याचा आणि गीतांचा आस्वाद घेणार आहोत. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे सांग लागला सांग तुझा रे तुझा लळा. ही त्यांची मी सगळ्यात पहिली वाचलेली कविता. शाळेत असताना आम्हाला ही कविता होती. इंदिराबाईंचं बालपण हे निसर्गाच्या सान्निध्यात गेलेलं, त्यामुळे आजूबाजूची झाडं फुलं पानं वेगवेगळे रंग मनमोहक असं निसर्गाचं प्रत्येक रूप पाहण्यात त्या रममाण व्हायच्या. आणि कदाचित त्यामुळेच की काय त्यांच्या कविता वाचताना डोळ्यासमोर निसर्गाचं ते सुंदर चित्र उभं राहतं. म्हणजे बघा,

गवत फुला रे गवत फुला याच कवितेमध्ये त्यांनी म्हटलंय, हिरवी नाजूक रे शिमपाती दोन बाजूला सळसळती, निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती। आहा, हे वाचल्यावर आपण अगदी सहज आपल्याही नकळत त्या गवत फुलापाशी जाऊन पोहोचतो अशी अनुभूती आपल्या शब्दसामर्थ्याच्या जोरावर वाचकांना देणाऱ्या श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संत। त्यांची आणखी एक अतिशय सुंदर कविता आहे कुब्जा नावाची। या कवितेचं पुढे गीत झालं आणि कवितेचं सौंदर्य द्विगुणित झालं। या गीतातला भावाशय अगदी मुद्दाम लक्ष देऊन ऐकावा असाय। तर आता ऐकूया इंदिरा संत यांचं हे गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीतबद्ध केलंय दशरथ पुजारी यांनी।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: इंदिरा संत यांनी मराठी आणि मानसशास्त्र या विषयांच्या अध्यापिका म्हणून काम केलं. तसंच बेळगावच्या मराठी ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांचा प्रेमविवाह नारायण संत यांच्याशी झाला होता. त्यांच्या कविता वाचताना लक्षात येतं, मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेकडे त्या किती सजगपणे बघत होत्या. त्यांच्या जाणीवा, संवेदना यामुळेच त्यांच्या भावकाव्याचा रसिकमनावर एक वेगळा ठसा उमटलाय. त्यांची आणखी एक अतिशय लोकप्रिय कविता

0: निर्णय घ्यावा.
1: इंदिरा संत यांनी मराठी आणि मानसशास्त्र या विषयांच्या अध्यापिका म्हणून काम केलं. तसंच बेळगावच्या मराठी ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांचा प्रेमविवाह नारायण संत यांच्याशी झाला होता. त्यांच्या कविता वाचताना लक्षात येतं, मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेकडे त्या किती सजगपणे बघत होत्या. त्यांच्या जाणीवा, संवेदना यामुळेच त्यांच्या भावकाव्याचा रसिकमनावर एक वेगळा ठसा उमटलाय. त्यांची आणखी एक अतिशय लोकप्रिय कविता म्हणजे पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपिरेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून. काय सुरेख शब्द आहेत ना. आणि मुळात या कवितेमागची कल्पनाच किती अनोखी आहे. या कवितेत त्या शेवटी म्हणतात, पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते, पत्र पुढचे त्यानंतरचे पण वाचायाचे राहून जाते. प्रेमाचं हे असं कोवळं रूप. त्यांनी लिहिलेलं असंच एक छानसं गीत आता आपण ऐकणार आहोत, अल्लड. नवथर प्रेमात काही देता घेता काय घडतं याविषयी सांगणारं हे गीत. स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा, संगीतकार गिरीश जोशी.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921075575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण. कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबवेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून.

0: कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: इंदिरा संत यांचे काही गाजलेले काव्यसंग्रह म्हणजे शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, मृण्मयी, तर कदली, चैतू आणि श्यामली हे त्यांनी लिहिलेले कथासंग्रह देखील गाजले. आता ऐकणार आहोत इंदिरा संत यांनी लिहिलेलं गीत वसंत आजगावकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत आजगावकर.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर

0: ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड बिझीलँड बिल्डिंग पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, स्वानुभवाचा संयत पण रेखीव आविष्कार हे इंदिरा संत यांच्या कवितेचं लक्षणीय वैशिष्ट्य. इंदिरा संत यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांपैकी एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान हा पुरस्कार. या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं. आता ऐकणार आहोत त्यांनी लिहिलेलं गीत पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात. संगीतकार पद्मजा फेणाणी जोगळेकर.

0: इंदिरा संत यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी फुलवलेल्या साहित्याच्या बागेतील जमतील तितकी फुलं वेचण्याचा आज प्रयत्न केला. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना अभिवादन करून मी अदिती चितळे आता आपला निरोप घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:30:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्य संगीताचा कार्यक्रम.
1: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: आता आपण ऐकलं विद्याधर गोखले यांनी लिहिलेलं सुवर्ण तुला या नाटकातलं पद मुकुंदराज गोडबोले यांच्या स्वरात.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरनं फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरच गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808789.

आत्ता आपण ऐकलं वीर वामनराव जोशी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं वझेबुवा यांनी. रणधुंधुभी या नाटकातलं पद आपण ऐकलं मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतर ऐकणार आहोत स्वरसम्राज्ञी या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं निळकंठ अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेलं पद कीर्ती शिलेदार यांच्या स्वरात.

0: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कधी असले कधी गेले कधी पाणी डोळे.
2: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुन्हा आय केअर मधून. पुन्हा आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुन्हा आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिंगुट आणि देहू.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: आता ऐकूया हे बंध रेशमाचे. या नाटकातलं शांता शेळके यांचं पद पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. स्वरसाज पंडित जितेंद्र अभिषेकी.

0: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
1: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत संन्यस्त खड्ग या नाटकातलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं पद. प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात, संगीत पथकेलंय वझे बुवा यांनी.

0: याबरोबरच आजचा पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: पुन्हा ऐकेर.

0: मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM सकाळचे 9:58 मिनिटं झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंडित सत्यशील देशपांडे यांनी शास्त्रीय संगीतासह इतर संगीत प्रकार आणि साहित्याचा सखोल अभ्यास केला असल्यानं त्यांच्या सादरीकरणात वेगळेपणा जाणवतो. त्यांनी संगीतातील विविध घराण्यांची बलस्थानं ओळखून आपल्या गायनामध्ये त्याची स्वतःच्या शैलीत मांडणी केली, असे गौरवोद्गार तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांनी काढले. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते काल पुण्यामध्ये बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नृत्यांगना क्षमा भाटे, गायक जयंत भीमसेन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंडित देशपांडे यांच्याशी त्यांच्या संगीत प्रवासाबद्दल डॉ समीर दुबळे यांनी संवाद साधला. आषाढी वारीसाठी पुण्यात आलेल्या पालखी सोहळ्यानिमित्त तात्पुरती रद्द करण्यात आलेली पाणी कपात आता पुढील आदेशापर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला असून आजपासून शहरामध्ये जुन्या वेळापत्रकानुसार नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. खडकवासला धरण साखळीच्या पांडोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारल्यामुळे महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत 16.64 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी नाशिक येथून सुमारे 300 सायकलस्वार काल मोठ्या उत्साहात रवाना झाले. त्यामध्ये 55 महिला सायकलस्वारांचा सहभाग आहे. मुंबईहून आलेल्या दृष्टी हिंदी सायकलिंग कमांडो संघाच्या सायकलस्वारांनीही या वारीमध्ये सहभाग घेतला. या वारीच्या शुभारंभ प्रसंगी महापौर हिमगौरी आडके, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे आदी मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सायकलस्वारीला सुरुवात करण्यात आली. ही सायकल वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली, महिला सक्षमीकरण आणि अवयवदान जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं कापसाची लागवड केली. कापसाचे कोंबही जमिनीवर आले, मात्र गेल्या 2 आठवड्यापासून पावसानं पूर्णपणे दडी मारल्यामुळे आता हे कोवळे अंकुर सुकू लागले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला असून दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM सकाळचे 10:02 होतात. ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला बाळ एम जोगळेकर.
0: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.

0: मनी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: अरे राजेश भाई, बधाई हो बधाई हो, साज ज्वेलर्सची नवीन शाखा सुरू झाल्याबद्दल.
2: अरे थँक यू अक्षय. ये
1: क्या बात है भाई, आप तो छा गए हो मार्केट मध्ये पण आणि रेडिओवर पण. अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते.

0: किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतोस.
1: अरे काय नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो ना तेच फक्त मी रेडिओवरती सांगितलं, आणि मला हे सांगितलं जोगळेकरांनी.
0: कोण जोगळेकर?
1: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर. त्यांनी सांगितलं, व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, नवीन असो किंवा पिढीजात, लोकांना कळायला हवा, आणि त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा. आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा.
2: अक्षय भाऊजी घ्या गरमागरम चहा.
0: थँक्यू प्रिया वहिनी.
2: अहो तुम्हाला सांगते, गेली 4 वर्ष आम्ही जोगळेकर ऍड एजन्सी बरोबर जाहिरात करतोय, आणि आता तर लोक यांचा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत. ते सांगतात ना, राजेश भाईंमुळे आम्हाला खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली, त्यामुळे ना ग्राहकांचा विश्वास वाढू लागलाय, आणि अहो त्याचं रूपांतर
0: ना मला. ओ, माझी आई आणि बायको काल दुकानातून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं. मला पण शिकव की थोडी बिझनेस टॅक्ट.
1: अरे मी तुला काय शिकवणार, तुझा पिढ्यान पिढ्यांचा व्यवसाय बाबा.
0: हो रे, पण हल्ली मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे ना, आपण सतत लोकांच्या समोर राहायला पाहिजे.
2: अगदी बरोबर बोललात भाऊजी, आणि त्यासाठीच तर बाळेम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना.
1: अरे हे बघ, लोक काय रोज रोज साडी किंवा सोनं खरेदी करायला आपल्याकडे येणार नाहीत, पण जेव्हा त्यांना ती खरेदी करायची असेल तेव्हा त्यांच्या समोर आपण असलो पाहिजे.
0: पटलं बुवा, आणि तू जिंगल पण केलीस ना रे तुझ्या दुकानाची.
1: हा, जिंगलची आयडिया सुद्धा त्यांनीच दिली बरं.
2: तुम्हाला माहितीये का अक्षय भाऊजी, अहो अमेय जोगळेकर फक्त जाहिरात करत नाहीत तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात. 1960 पासूनचा अनुभव आहे त्यांचा. त्यांची सुद्धा या व्यवसायातली तिसरी पिढी आहे.
0: मग मी पण एकदा अमेय जोगळेकरांना भेटतो.
2: नक्की भेटा, मी सांगते तुम्हाला नंबर 99 20 11 49 17.
0: तुम्हाला पाठ आहे?
2: एकदा गाडीत ना मी त्यांची जिंगल ऐकली होती, तेव्हा हा नंबर ऐकला आणि पाठ करून ठेवला. 99 20 11 49 17.
1: अक्षय तू भेटत जोगळेकरांना, तुझ्या व्यवसायानुरूप तुला कशा पद्धतीनं कार्यक्रम किंवा जाहिराती केल्या पाहिजेत याचं मार्गदर्शन ते तुला नक्की करतील.
0: हो, पण त्यांची इतकी अनुभवी ऍड एजन्सी असेल तर त्यांचे चार्जेस.
1: अरे एकदम रिझनेबल आहेत.
2: आणि शिवाय भाऊजी, आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात बरं का.
1: त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो रहा पण स्टेडी रहा.
0: ओके, मग वहिनी परत एकदा नंबर सांगा ना त्यांचा, कारण मी काही तुमच्यासारखा एक पाठी नाही ना.
2: सांगते घ्या, अमेय जोगळेकर 99 20 11 49 17.
0: लगेच फोन करतो. 99 20 11 49 17. हॅलो अमेय जोगळेकर.
3: हॅलो, नमस्कार.
4: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना. संपर्क 99 20 11 49 17, 9920114917.
1: बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
5: प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
1: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
5: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
1: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
5: संपर्कः अमेय जोगळेकर 99 20 11 49 17.
6: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
9: नमस्कार.
8: आयुर्वेदामध्ये तूप खायला सांगतात, तुपाला खूप महत्व आहे, किंवा रादर पंचकर्मात म्हणजे वमन विरेचन ज्या वेळेला करतात त्यावेळेला तर जवळजवळ 150 ml सुद्धा तूप खायला दिलं जातं. पण आम्ही असं ऐकलंय की तुपामुळे ब्लॉकेजेस होतात, हार्ट ब्लॉक होतो, तर मग यामागे नक्की आयुर्वेदाचं तंत्र काय आहे, आयुर्वेद काय सांगतं?
9: कसे की 5000 वर्षापूर्वीपासून आयुर्वेदाचे कन्सेप्ट फिक्स आहे. बरेच जण लेटेस्ट काही रिसर्च ह्याच्याकडे लक्ष देत नाही. आता लेटेस्ट जर का रिसर्च बघितला तर हल्ली अनेक म्हणजे म्हणतो ना की हार्ट स्पेशालिस्ट सुद्धा सांगायला सुरुवात केली आहे त्यांनी की आता तुम्ही तूप खा म्हणून. आता असं का? तर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड

म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात, ते काय होतं की बॉडीमध्ये गेल्यानंतर किटोन बॉडीज मध्ये कन्वर्ट होतात आणि इन्स्टंट एनर्जी शरीराला देतात. म्हणजे कुठल्याही प्रकारमध्ये जर का त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतो ना की मोनो अनसॅच्युरेटेड किंवा सॅच्युरेटेड फॅट्स असतील तर ते काही ब्लॉक तयार करत नाहीत. म्हणजे हे जे आहे ते शरीराला एनर्जी देण्याचं काम करतात असं आता त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी डायटरी जे काही 90s डायटरी चेंजेस दिले होते त्यामध्ये जास्ती कार्बोहायड्रेट खा, कमी प्रोटीन खा आणि म्हणजे फॅट्स एकदम कमी घ्या किंवा झिरो फॅट्स घ्या असं सांगितलं होतं. पण आता उलट केले त्यांनी, जास्ती फॅट्स घ्या मग प्रोटीन घ्या आणि कार्बोहायड्रेट कमी, म्हणजे कधी कधी आता झिरो कार्बोर सुद्धा आलेले. कारण आता कसं आहे की हार्ट अटॅक का येतो असं जर का बघितलं किंवा ब्लॉक का होतात हे बघितलं तर कार्बोहायड्रेट जे आहेत म्हणजे एक्स्ट्रा जर का शरीरामध्ये कार्बोहायड्रेट तुम्ही खाल्ले गेले तर त्याचं रुपांतर फॅट्समध्ये होतं आणि हे फॅट काय होतं तुमचं ब्लॉक क्रिएट करण्यासाठी कारणीभूत असतं असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे आता ते म्हणतात की तुम्हाला तूप खाल्ल्याने अटॅक येणार नाहीये तर कार्बोहायड्रेट खाल्ल्याने अटॅक येणार आहे. म्हणजे लेटेस्ट रिसर्च आता परत उलटा झालेला आहे. म्हणजे परत त्यांनी सांगितलं की नाही नाही तूप इन्स्टंट एनर्जी देणार आहे आणि आयुर्वेदामध्ये तुपाला तर अमृतच मानलेलं आहे पहिल्यापासून.

0: ब्लॉक क्रिएट करण्यासाठी कारणीभूत असतं असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे आता ते म्हणतायत की तुम्हाला तूप खाल्ल्याने अटॅक येणार नाहीये तर कार्बोहायड्रेट खाल्ल्याने अटॅक येणार आहे. म्हणजे लेटेस्ट रिसर्च आता परत उलटा झालेला आहे. म्हणजे परत त्यांनी सांगितलं की नाही नाही तूप हे इन्स्टंट एनर्जी देणार आहे आणि आयुर्वेदामध्ये तुपाला तर अमृतच मानलेलं आहे पहिल्यापासून. म्हणजे परत आयुर्वेदाचे कन्सेप्ट कसे होत आहेत की प्रूव्ह होताना दिसत आहेत. डायटरी जर का बघायचं असेल तर आयुर्वेदामध्ये त्याचं डीप आणि सायंटिफिक नॉलेज जेवढं चांगलं आहे तेवढं इतर कुठल्याच शास्त्रात नाहीये.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 10 25. डॉक्टर गिरी, आपण बोलत होतो आयुर्वेदामध्ये तुपाला महत्व आहे आणि आहारात तुपाचा जितका जास्त समावेश असेल तितकं आरोग्य चांगलं राहतं असं सांगतात, अजून काय सांगाल?
0: आता म्हणजे मॉडर्न मेडिसिन पण आता म्हणजे जे रिसर्च झाले त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की तुपामध्ये काय आहे 90% सॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहे त्यामध्ये आणि त्याच्यामुळे होतं कसं ते इन्स्टंट एनर्जी देतात. मग आणखीन काय काय चांगलं आहे तर कोकोनट ऑइल तेही सगळ्यात चांगलं आहे बरोबर. त्याच्यानंतर मग ऑलिव्ह ऑइल किंवा हे ते काय आपल्याकडचे नाहीयेत. आणि जर का बघितलं ग्राउंड नट ऑइल म्हणजे आपण ज्याला शेंगदाणा तेल वगैरे म्हणतो त्याच्यामध्येही चांगल्या प्रकारे म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत म्हणजे तेही चांगलं आहे. आणि वाईट काय तर आपण जे काही सोयाबीन सनफ्लॉवर तेल खातो त्याच्यामध्ये म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड जास्त आहे त्यामुळे ते जरा त्रासदायक आहे. त्याचा हिटिंग पॉईंट सुद्धा कमी आहे त्यामुळे त्याच्यातून फ्री रॅडिकल तयार होतात, शरीरामध्ये इन्फ्लेमेशन तयार होतं असं आता मॉडर्न रिसर्च सांगायला सुरुवात केली त्यांनी बरोबर की नाही. म्हणजे आयुर्वेद पहिल्यापासूनच म्हणत होतं की बाबा म्हणजे तूप खाणं चांगलं किंवा म्हणजे आपल्याकडचे जे वेगवेगळे ऑइल वापरले जात होते ते चांगले आहेत बरोबर. पण कसं आहे की म्हणजे एखादी गोष्ट मार्केटिंग करायची असेल तर मग लगेच त्याला हे वाईट कसं आणि आमचं चांगलं कसं हे दाखवलं जातं आणि त्या पद्धतीने हे सगळे मार्केटिंग गिमिक्स असतात. त्यामुळे आयुर्वेद काय म्हणतंय याच्याकडे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे जर का तुम्ही म्हणजे तुमची लाईफस्टाईल जर का मेंटेन केली किंवा तुमचं म्हणजे म्हणतो ना की निरोगी जर का तुम्हाला राहायचं असेल 100 वर्ष चांगलं जगायचं असेल तर मग आयुर्वेद तज्ञाचा एक चांगला सल्ला घ्या. एक फॅमिली आयुर्वेद फिजिशियन तुमच्या बरोबर राहू द्या तर तुम्ही 100 वर्ष नक्कीच चांगलं जगू शकाल. आणि आयुर्वेदाचे कन्सेप्ट हे फिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग नाही काही नाही. त्यामुळे लेटेस्ट काही काही गिमिक्स येत राहतात काही येत राहतात त्याकडे लक्ष देऊ नका. आयुर्वेदाच्या साथीने जा 100 वर्ष नक्कीच जगाल.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण या कार्यक्रमात ना आतापर्यंत बोलत होतो की यंग जनरेशननी इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे आणि जे आता लग्न करू इच्छितात त्यांनी सुद्धा फायनान्शियल डेट वरती जाणं किती गरजेचं आहे, त्यावेळेला त्यांनी काय बोललं पाहिजे. पण याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा जो आपल्याला या जनरेशन मध्ये बघायला मिळतो तो म्हणजे बराचसा खेळ हा त्यांचा क्रेडिट कार्ड वरती किंवा लोन वरती चालतो. अगदी कुठलीही गोष्ट घ्यायची असेल, कुठेही फिरायला जायचं असेल तर लोन हा एक उत्तम पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. याबद्दल आम्हाला सांगा की लोन घेणं चांगलं की वाईट.
2: मॅडम उत्तम प्रश्न घातलाय, पण आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे बिफोर अंडरस्टँडिंग की हे बॅड लोन आहे की गुड लोन आहे. योग्य

0: कर्ज की अयोग्य कर्ज, आधी कर्ज म्हणजे काय आणि नक्की त्याच्याबद्दल कसा विचार केला पाहिजे. तर आजकाल कसं आहे मॅडम, खिशात क्रेडिट कार्ड आहे, मोबाईल मध्ये बाय नाव पे लॅटर अशी फॅसिलिटी आहे आणि असे बरेच ऑप्शन आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल्सला प्रत्येक यंग जनरेशनला असं वाटतं की आपल्याकडे खूप पैसे आहेत, पण आपल्याला काय गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आज जे आपण कर्ज घेतोय ते आपल्याला उद्याच्या येणाऱ्या उत्पन्नातून व्याजासकट परत करायचं आहे. म्हणजे कर्ज वाईटच असतं असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं, पण ऍक्च्युली तसं आहे का? तर तसं नाहीये. कर्जाचे दोन प्रकार आहेत, एक जे तुम्हाला श्रीमंत बनवतं आणि दुसरं म्हणजे जे कर्जाच्या खाईत लोटतं. पण आता चांगलं कर्ज म्हणजे गुड लोन, जे आपलं खिसा भरणार आहे, असे कुठले कर्ज असतात जे कर्ज घेतल्यामुळे भविष्यात आपलं उत्पन्न हे वाढणार आहे किंवा मालमत्तेची ऍसेट आपण ज्याला म्हणतो ती ऍसेट आपली वाढणार आहे, त्याला आपण गुड डेट म्हणजे चांगलं कर्ज असं म्हणू शकतो. आता याची काय उदाहरणं आहेत बरं, म्हणजे एज्युकेशन लोन आहे, तर स्वतःच्या कौशल्यावर आणि शिक्षणावर केलेला खर्च ज्यामुळे भविष्यात मोठी नोकरी किंवा व्यवसाय मिळून उत्पन्न वाढू शकेल म्हणजे चांगलं कर्ज आहे. होम लोन, घर किंवा जागा घेणं, रिअल इस्टेटची किंमत काळा गणित ही वाढत जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःला हक्काचं घर घ्यायचं असेल तर होम लोन घेणं हे कधीही फायदेशीर. किंवा आपण त्या घरात राहणार नसू आणि आपण ते रेंट आउट करणार असू तर आपल्याला भाडं देखील मिळणार आहे. सो अगेन अ गुड डेट.
1: ओके.
0: त्यानंतर व्यावसायिक कर्ज, बिझनेस लोन, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी घेतलेलं कर्ज ज्यातून आपल्याला नफा कमवता येतो, विच इज अ गुड डेट.
2: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आणि सर, तुम्ही सांगितलं की चांगलं कर्ज म्हणजे काय, आता ज्या कर्जामुळे आपलं नुकसान होऊ शकतं ज्याला आपण वाईट कर्ज असं म्हणूया, ते नेमकं काय असतं?
0: सो ज्या गोष्टीची किंमत मॅडम काळासोबत कमी होणार आहे किंवा ज्या वेळे तात्पुरत्या सुखासाठी किंवा दिखाव्यासाठी खरेदी केल्या जातात ज्या गोष्टी, त्याच्यासाठी घेतलेलं कर्ज म्हणजे वाईट कर्ज, बॅड डेट, हे आपल्या खिशातून पैसे कायम बाहेरच काढणार आहे. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर लावलेला EMI. म्हणजे क्रेडिट कार्ड वाईट आहे का? तर अजिबात नाही. 40-45 दिवस आपण ते वापर आणि वेळीच पैसे भरले तर ते अतिशय उत्तम साधन आहे आपल्याला क्रेडिट मिळण्यासाठीच. पण ऍट दी सेम टाइम आपण त्याचा EMI लावून घेतला आणि त्याच्यावर व्याज भरत बसलो तर याच्या इतकं महागडं कर्ज नाही. ओके. म्हणजे मोठे मोठे गॅजेट्स घेणं, ते हप्त्यावर घेणं, बाहेर काढताच या प्रत्येक वस्तूची किंमत ही साधारणतः 25-30% कमी होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मी परत ती रिसेल करायला गेलो तर मला 30% पैसे कमी मिळणार, तरीही मी त्याच्यासाठी कर्ज घेणं, विच इज बॅड डेट. किंवा आता हल्ली बघा, बरीच यंग कपल ही फिरायला जाण्यासाठी कर्ज घेतात, 4 दिवसांच्या सुट्ट्यांसाठी, आनंदासाठी 3 वर्षाचा EMI भरणं ही सर्वात मोठी आर्थिक चूक आहे, याला आपण बॅड डेट असं म्हणू शकतो. सो तरुणांनी कुठले नियम पाळायचे, म्हणजे तरुणांनी म्हणण्यापेक्षा कोणीही कर्ज घेताना काय नियम पाळायचे, काय थंबरूल असले पाहिजे, शेवटी कर्ज हाताळायचं, यासाठी तरुणांनी काही नियम, महत्वाचे नियम लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. नियम नंबर 1, 50-30-20 फॉर्म्युला. म्हणजे काय? तर आपल्या पगारातील किंबहुना उत्पन्नातील 20-30% रक्कम ही गुंतवणुकीसाठी आधी बाजूला काढलीच गेली पाहिजे. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते EMI हे एकूण उत्पन्नाच्या 30-35% जास्त नसावेत, हा पहिला नियम आणि कायम हा अधोरेखित करावा. कधीही कर्ज घेताना याचं पर्सेंटेज ऑफ अलोकेशन हे कायम मांडलं पाहिजे. ओके. नियम नंबर 2, दिखाव्यासाठी कर्ज नको. लोकांना दाखवण्यासाठी त्या पैशांनी वस्तू खरेदी करू नका. जे पैसे तुमचे स्वतःचे नाहीत, जे इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी किंवा मित्रांमध्ये स्टेटस दाखवण्यासाठी कधीही कर्ज घेऊ नका. ओके. हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आणि तो फॉलो झालाच पाहिजे. नियम नंबर 3, आपत्कालीन निधी म्हणजे इमर्जन्सी फंड. कोणतंही कर्ज काढण्यापूर्वी तुमच्याकडे किमान 6 महिन्यांच्या खर्चासाठी बॅकअप फंड तयार असावा, जेणेकरून नोकरी किंवा व्यवसायात कुठलीही अडचण आली तरीही कर्जाचा डोंगर आपल्या माथी होणार नाही, हे फॉलो केलं पाहिजे. म्हणजे हे 3 नियम जर आपण प्रकर्षाने फॉलो केलेत आणि कायम

0: जर आपण बॅड डेट हे कशासाठी आहे आणि गुड डेट हे कशासाठी आहे याची जर मांडणी केली, किंबहुना विचार केला, एक सेकंद पॉज घेऊन विचार केला आणि मग त्या कर्जाच्या जाळ्यात किंवा विळख्यात अडकलो तर काही हरकत नाही. म्हणजे विळख्यात अडकलो जेव्हा मी म्हणतो पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगलने अडकलं जाणं म्हणजे कायमस्वरूपी कर्जाच्या विळख्यात आपण आपली मान देणं. सो जे नाही झालं पाहिजे. सो बॅड डेट आणि गुड डेट याचा योग्य पद्धतीने विचार करा आणि मगच कर्ज घ्या. आता बेसिकली हे सगळं म्हणजे गुड डेट ऑर बॅड डेट हे सगळं सांभाळताना काय तंबरूल हे असले पाहिजेत हे आपण पुढच्या भागात समजून घेऊयात. पण गुड डेट आणि बॅड डेट या संकल्पना समजून घ्या. कर्ज हे वाईट नाही, कर्ज हे चांगलं आहे, पण ते कुठल्या कारणासाठी घेतलं जावं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कर्ज हे सुरीसारखं आहे बघा, सुरीने भाजीही कापता येऊ शकते किंवा हातही कापला जाऊ शकतो. आता त्याचा वापर कसा करायचा हे वापरणाऱ्यावर अवलंबून आहे. सो म्हणूनच चांगल्या कर्जाचा शिडीसारखा वापर करा, पण वाईट कर्जाच्या जाळ्यात अडकू नका.
1: अगदीच, खूप छान माहिती आपल्याला वाणी सर यांनी दिलेली आहे की खरंच लोन घेणं किती महत्वाचं आहे आणि त्या लोनमुळे काय काय होऊ शकतं. या चुका टाळण्यासाठी सुद्धा अर्थातच कोणाचं तरी मार्गदर्शन मिळालं तर आपण यातनं उत्तम मार्ग काढू शकतो, उत्तम व्यवसाय उभारू शकतो आणि आपली बचतही करू शकतो. तेव्हा श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन साठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. योग्य कर्ज घ्या, शांत झोपा, आनंदी राहा.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्याशी गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
5: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोत्यांनो नमस्कार.
4: विक्रम, आजची जी केस आहे यांचं वय आहे 48 वर्ष. बिझनेसमॅन आहेत. त्यांचे जॉब प्रोफाईल त्यानुसार त्यांना मॅनेज करावं लागतं. काही वेळेला टूर वरती जावं लागतं. यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना हेवी डायबिटीज आहे. 4 गोळ्या दिवसाला प्लस रात्री 14 युनिट इन्सुलिन आणि बीपीची गोळी पण आहेच.
5: बरोबर.
4: त्यांचं वजन आहे 117 किलो. तर ही अशी प्रदीप सरांची केस आहे. या केस फाईल वरती त्यांनी लिहिलेलं.
5: प्रदीप सर जेव्हा आपल्याकडे एनरोल करायला आले होते तर तेव्हा त्यांची लाईफस्टाईल जर कमी बघितली तर ते म्हणले मी माझ्या कॉलेजच्या दिवसापासून व्यायाम कधी आयुष्यात केलेला नाहीये.
4: अरे बापरे.
5: नंबर वन. कधी चालायला लागलंच वगैरे कुठे तर मी चाललोय. त्यानंतर त्यांच्या बिझनेसचं स्वरूप असं होतं की त्यांना रोज ऑफिसला जायला लागतं अशातला प्रकार नव्हता. आणि त्यांनी कुठलेही मेडिकल चेकअप वयवर्ष 47 पर्यंत कुठलाही मेडिकल चेकअप केलाच नव्हता. आणि त्यांनी जेव्हा मेडिकल चेकअप केला त्यानंतर त्यांचं HbA1c ते म्हणले की त्यांचं 10.8 आलं होतं. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी त्यांना म्हणजे सगळ्याच प्रकारच्या वॉर्निंग दिल्या की पहिली गोष्ट म्हणजे वजन कमी करा, दुसरी गोष्ट म्हणजे या 4 गोळ्या आणि 14 युनिट इन्सुलिन हे त्यांना डॉक्टरांनी चालू केलं होतं. आणि ते म्हणले की आता कम्प्लीट टर्न अराउंड तुमच्या लाईफस्टाईलचा करावाच लागेल. मीनवाईल ते आपला रेडिओचा प्रोग्राम ऐकायचे आणि मग ते आपल्याकडे एनरोल करायला फिजिकली आले होते. आता प्रदीप सरांची लाईफस्टाईल बघितली तर साधारण रात्री 2 वाजता झोपायचं, त्यानंतर सकाळी 9:30-10 रोज उठायचं, त्याच्यानंतर नाश्ता करायचेच नाहीत, डायरेक्ट दुपारी 1-2 वाजता जेवण, त्याच्यानंतर

0: ना काही चहा वगैरे घेतला तर, आणि रात्रीचं जेवण हे त्यांचं साधारण रोज 11 वाजता त्यांचं रात्री जेवण व्हायचं, आणि त्यामुळे त्यांना झोपायला 1.5-2 रोज रात्री व्हायचे. ही त्यांची बेसिकली लाईफस्टाईल होती, जी सगळ्याच पॅरामीटर्सच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीची लाईफस्टाईल होती. व्यायाम नाही, आवेळी झोपणं, आवेळी उठणं, आवेळी जेवणं, आणि म्हणजे सगळाच प्रॉब्लेमच होता बेसिक.
1: तू काय काय सांगितलंस हे ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी संपर्क 9011-325-00, 90-111-32-500, 90-111-32-500. विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण प्रदीप सर यांची केस.
0: बरोबर, तर मी ब्रेकवर जायच्या आधी सांगितलं तसं, डायबिटीस करता दिवसातनं 4 गोळ्या आणि 14 युनिट इन्सुलिन रात्री, वजन 117 किलो. त्याच्यानंतर अजिबात शेड्यूल नाही, म्हणजे व्यायाम केलेलाच नाही. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे वाढलेल्या वजनामुळे गुडघ्यामध्ये डिजनरेशन चालू झालं होतं आणि गुडघे दुखीचा त्रास चालू झाला होता, आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं तुमची डू ऑर डाय सिच्युएशन आहे, तुम्हाला कम्प्लीट तुमच्या लाईफस्टाईलचा मेकओव्हर करावा लागेल, नाहीतर तुम्हाला खूप सगळे प्रॉब्लेम एकदम अंगावर येतील. तर आता ते जेव्हा आमच्याकडे आले तर तेव्हा त्यांना सांगितलं, म्हणलं तुम्हाला सगळ्याच फ्रंट्स वरती एकदम काम करायला लागणार आहे, म्हणजे तुम्हाला म्हणलं तातडीने पहिले झोपेची टायमिंग तुमची बदलायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एक्सरसाइज मी जे देणार होतो तर त्यात मला ही एक काळजी घ्यायची होती की गुडघ्यावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न देता करायचे साधे सोपे एक्सरसाइजेस त्यांना द्यायचे होते. आणि त्यांना अजून एक गोष्ट मी अशी सांगितली की हे जे आहे तुमचं की दोनदाच जेवायचं, एकदा दुपारी 2 आणि एकदा रात्री 11, तर हे म्हणलं कम्प्लिटली चुकीचं आहे. त्यापेक्षा तुम्हाला मी जे टाइम टेबल व्यवस्थित सांगतो ते व्यवस्थित फॉलो करायला लागा तुम्ही. आणि म्हणलं तुम्हाला आता इलाज नाहीये, चान्स तुम्हाला नाहीये, तुम्हाला
1: जे काय करायचं
0: तुम्हाला एकदम करावं लागणार आहे, आणि ते त्याकरता तयार होते त्यांच्या डॉक्टरांचं त्यांनी ऐकल्यामुळे. आणि मग ते सगळं फॉलो करत गेले, त्यांच्या बॉडीने रिस्पॉन्स अति उत्तम दिला, म्हणजे पहिल्या महिन्यातच त्यांचं 4.5 किलोनी वजन कमी झालं होतं. आज त्यांचं वजन 4 महिन्यामध्ये 117 वरून 104 ला आलेलं आहे, नंबर 1. आणि सर्वात माझ्या दृष्टीने महत्वाची आणि चांगली गोष्ट अशी की रिसेंट त्यांच्या HbA1c रिपोर्टनुसार त्यांच्या डॉक्टरांनी त्यांचं रात्रीचं सगळं जे इन्सुलिन आहे ते ऑलरेडी पहिल्या 4 महिन्यात कम्प्लिटली बंद केलेले आहेत, आणि गुडघेदुखी त्यांची कमी झालेली त्यांना जाणवते. इट्स अ गुड स्टार्ट.
1: नक्कीच. याचबरोबर आज वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011-325-00, 90-111-32-500, 90-111-32-500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले गया?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
5: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
6: नमस्ते.
5: पावसाळा एकदा सुरू झाला की फर्निचरची थोडीशी काळजी वाटते, कारण एक दमटपणा हवेमध्ये येतो आणि फर्निचरला सुद्धा मॉइस्ट पकडतं, तर त्या अनुषंगाने फर्निचरची कशी काळजी घ्यावी याबद्दल आज आपण बोलूयात. काय सांगाल तुम्ही?
6: याच्यामध्ये कसं होतं की कोविड नंतर तुम्ही बघाल तर आपल्याकडे सेकंड होमचा कन्सेप्ट भरपूर वाढलेला आहे. मग त्याच्यामध्ये मुंबईचे पुण्याचे लोक सेकंड होम त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. मग त्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण काय होतं की पावसाळ्यामध्ये वापर नाही झाला, आयदर तुम्ही सेकंड होमला शिफ्ट झाला, फर्स्ट होमचा वापर नाही झाला, तर तुम्ही तुमच्या फर्निचरचं थोडस भिंतीपासून तुम्हाला बाजूला करून ठेवावं लागतं, जेणेकरून काय की कुठून तुम्हाला ओल येते, मॉइस्ट येत आहे, आणि ते जर डायरेक्ट फर्निचरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर तुम्हाला तो थोडासा इश्यू दाखवेल. इश्यू इन द सेन्स काय की स्मेल एक राहतो.
5: हो, कारण घर पण बंद आणि
6: घर बंद आणि दमट पण असेल तर तो आणि फर्निचर हे मॉइश्चर लवकर पकडतं. मग त्याच्यामध्ये जर तो स्मेल राहिला तर नंतर तुम्हाला ते थोडस एक किती जरी म्हणलं तर 2-4 महिने 6 महिने ते तसंच तसं दाखवतं.
1: अच्छा.
6: आणि बाय द टाइम तो स्मेल लवकर जात नाही, मग त्याच्यासाठी तुम्ही

0: थोडीशी काळजी घेणं गरजेचं.
1: म्हणूनच श्रोते हो, तुम्ही देखील तुमच्या फर्निचरची व्यवस्थित काळजी जरूर घ्या. आणि जर तुम्ही नवीन फर्निचर घेण्याच्या तयारीमध्ये असाल तर फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचरला नक्की व्हिजिट करा. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे फर्निचरची अस्सल व्हरायटी आणि ब्रँडेड फर्निचर तुम्हाला इथे बघायला मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. जाधव सर, जसं आपण बोलतो की ओल येते फर्निचरला मॉइस्ट पकडतं, पण त्याचबरोबर एक प्रॉब्लेम आम्ही बघितलेला आहे की बऱ्याचदा दरवाजे फुगतात आणि ते फुगल्यामुळे ते लागत नाहीत. तर या बाबतीमध्ये आपण काही करू शकतो का, किंवा असं कुठलं मटेरियल आहे का की ज्याच्यावरती या मॉइस्टचा इम्पॅक्ट होत नाही?
0: याच्यात कसं होतं की नवीन फर्निचर असेल आणि त्याचे जर तुमचे डोअर फुगले तर तुम्ही कार्पेंटरकडनं ते रिपेअर करून घेऊ शकता. पण एक्झिस्टिंग फर्निचर आहे, तुम्ही वापरत आहे 5-6 वर्ष आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठं असं मॉइश्चर पकडून डोअर फुगल्याचा अनुभव आला तर शक्यतो लगेच त्याला काही करणं चुकीचं होऊन जाईल. कारण काय होतं की जसं तुमचं पावसाळा संपतो तसं त्याचं मॉइश्चर कंटेंट कमी होऊन जातो आणि परत त्या गोष्टी जागेवर येतात. नवीन फर्स्ट टाइम येतं तुम्ही केलंय आणि पहिलाच पावसाळा आहे तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की बाबा त्याला कार्पेंटरकडनं थोडंसं रिपेअर करायचं. अदरवाईज जसं आहे तसं ठेवलं तरी काही अडचण नाही, जसा तुमचा पावसाळा संपेल तसं ते नॉर्मल स्टेजला येऊन जाईल. आता याच्यामध्ये कसं आहे की तुमचे हे वॉर्डरोब केअर झाले, इव्हन बेड सुद्धा तुम्ही बेड नॉर्मली आपल्या भिंतीला लागून असतो तो तुम्ही थोडस पुढे सरकून ठेवू शकता. त्यामुळे शक्यतो लूज फर्निचर असेल तर ते थोडस साईड करून ठेवा. बाकी कार्पेंटरनं केलेले फर्निचर असतील की जे भिंतीला फिक्स आहेत त्याला तुम्ही काहीच करू शकणार नाही. पण त्याच्यात फक्त एक काळजी घ्या की ओल कुठे येते, ओल येते तिथं थोडस अजून काय प्रोटेक्शन करता येते, वरून तुमच्या टेरेसवरती काय येत आहे, ज्या गोष्टी रिपेअर करता येण्यासारख्या आहेत त्या तुम्ही रिपेअर करून घ्या. नेसेसरी काय होतं की तुम्ही भरपूर पैसे स्पेंड केले आहेत फर्निचरसाठी आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे सगळ्या गोष्टी खराब होऊन जातात.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरची व्यवस्थित काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि आता सणांच्या निमित्ताने जर का तुम्ही देखील नवीन फर्निचर घेण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि त्याचबरोबर ब्रँडेड फर्निचर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यासाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. पुन्हा भेटूया प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आयुर्वेद ही एक महान प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये प्रत्येक आजारावर आणि आजार न होण्यासाठी सुद्धा अनेक घरगुती साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. त्याविषयीचीच माहिती आपण या भागामध्ये देत असतो आणि ही माहिती देण्यासाठी येत असतात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, गेले 5 भाग आपण डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलतोय. खूप महत्वाचा असा विषय आहे, कारण ती नुसती सूज नाही तर ती अगदी अंधत्वाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते. तर त्याची आपण कारणं बघितली, परिणाम बघितले, आता त्याचे आपण उपचार सुद्धा ऐकत होतो. काही उपचार आपण गेल्या भागात ऐकले, अजूनही काही उपचार सांगता येतील का?
6: खरं तर प्रामुख्यानं मूळ आजार मोठ्या आजारांचं कायमस्वरूपी आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला अजिबात हरकत नाही, पण त्याचं मूळ निदान करून ट्रीटमेंट केली गेली की हे मुळात दुष्परिणाम टाळता येतात. हे सांगायचं म्हणता बऱ्याचदा मला येऊन म्हणतात आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायला आल्यानंतर, डॉक्टर जसं ऍलोपॅथी डॉक्टर सांगतात की शुगर बीपी बरा होत नाही, तसं आयुर्वेदातली बरीचशी मंडळी म्हणतात की शुगर बरी होते, बीपी बरी होते. तर त्याचं कारण ते सांगतात ते बरोबर आहे, सगळेच पेशंट बरे होतील असे नाहीत. आयुर्वेदातही त्याचे प्रकार सांगून ठेवलेत, कुठला बरा होणार आणि कुठला बरा नाही होणार सांगून ठेवलेत. काही पेशंटच्या बाबतीत बरे होतील, काही पेशंट बरे नाही होणार, पण तरी आयुर्वेद घेण्याचा हट्टा त्याचाही कारण असं असावं. कारण आयुर्वेदात त्या मूळ आजाराचं, म्हणजे आयुर्वेदात आता मधुमेह हा वातच प्रकार आहे, तो बरा होत नाही. प्रमेह नावाचा जो विकार आहे त्यातला मधुमेह हाच, म्हणजे जे असाध्य प्रकारांमध्ये

0: सोडणार आहे तो बरा होत नाही, त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं. पण आधुनिक आणि आयुर्वेदिक शास्त्राच्या ट्रीटमेंट मधला मेन गाभा असा आहे, मधुमेहाची ट्रीटमेंट करायला लागलो तर मधुमेह आपला कंट्रोल तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम जे मी मागापासून किंवा बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगतोय की दोष साठायला लागतात, आपण लाक्षणिक चिकित्सा करतो असं न होता मूळ आजारावर मूळ दोषावरच ट्रीटमेंट गेल्यामुळं तो आवाक्यात तर राहतोच पण त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे ट्रीटमेंटचा पार्ट असा होऊ नये, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं ते ह्याचसाठी की जर एखादा विकार कायमचा बरा होणारा नसेल, असा मोठा विकार असेल आणि त्यात आयुर्वेदाची ट्रीटमेंट असेल तर मग एवढी पत्ते पाळून का करायचं, एवढी औषधं का घ्यायची, त्याचं त्याचं उत्तर असं आहे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर एखादं औषध घेऊन जर कंट्रोल ठेवत असाल, भविष्यात अंधत्वासारखे आजारपण येणार त्याच्याऐवजी सुरुवातीपासूनच जर लाईफस्टाईल सेट केली पण आयुर्वेदाची कास धरली तर तुम्हाला ते दोष साठणं आणि त्याचे पर्यवसन अंधत्वात होणं हे होत नाही. हे जसं मोठ्या आजारांच्या बाबतीत झालं तसे छोट्या छोट्या आजारांच्या बाबतीत कोणताही विकार, म्हणजे हे लक्षात घ्या, कोणताही विकार शरीरात जास्त काळ राहू देऊ नका, तो समूळ काढा. हे त्याचं गमक आहे, ते जर केलं तर त्या छोट्या छोट्या आजारातनं उत्पन्न होणारे मोठे मोठे डोळ्यांच्या पडद्याला येणारे वारंवार सुजेसारखे आजार आपल्याला घालवता येऊ शकते.
1: बरोबर. तर काही उपचार सांगितले डॉक्टर तुम्ही, अजूनही काही उपचार आपल्याला ऐकायचे ते ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर अजून काय उपचार आहेत, म्हणजे डोळ्याच्या पडद्याला जर सूज आली तर काय काय आपल्याला करता येऊ शकेल?
0: ह्याच्यात बरेच, जसं मी सांगतोय की मूळ कारणांच्या हिशोबाने तो वाताचा आहे, पित्ताचा आहे, कफाचा आहे, तो विकार तो बघितला पाहिजे. हे डोळ्याचा विकार आहे पण तो वातामुळे आहे, पित्तामुळे, कफामुळे आहे, कोणत्या अवयवामुळे आहे, त्याची शुद्धी चिकित्सा कुठून करणार आहे. म्हणजे जर कफाचे आजार असतील तर त्याला वमन लागतं, पित्ताचे विकार असतील तर त्याला विरेचन लागतं, वाताचे विकार असतील त्याला बस्ती लागतं. हे झाले शरीर देहशुद्धीचे प्रकार. ह्याच्यात नस्य रक्तमोक्षण आलेलंच आहे. रक्तमोक्षण हे रक्तदृष्टीसाठी, नस्य हे उर्दो चतुर्गत म्हणजे गळ्याच्या वरच्या विकारांसाठी. मग त्यात शमन, शोधन, ब्रुहन असे वेगळे प्रकार त्याच्यातही आलेत. म्हणजे काय क्षयात्मक विकार आहे तर त्याला ब्रुहन आहे, जर दोष खूप वाढलेले आहेत आपल्याला ते काढून टाकायचे तर ते शोधन आहे, का दोष आल पाहिजे आपल्याला ते औषधानं पचवता येणार तर त्याला शमन नसे, असे त्यात प्रकारही सांगून ठेवलेत. थोडक्यात पंचकर्मात ही प्रोसिजर त्याच असल्या तर विकार काय आहे, दोष काय आहे, त्यानुसार औषध वेगळी वापरून आपण आधी शरीर शुद्धी करायला पाहिजे. शरीर शुद्धी ही कोणताही मोठा विकार टाळण्याची खूप मोठी गुरुकिल्ली आहे जी आयुर्वेदानं सांगून ठेवली. आयुर्वेदात शरीर शुद्धी देहशुद्धीला फार अनन्य साधारण महत्व याच्यासाठी, ते पचवण्यापेक्षा काढूनच टाकलं कोठ्यातून, शरीरातून, रक्तातून, धातूतून, तर मग मोठे विकार बळावत नाहीत किंवा आजार होत नाहीत. त्यामुळं आजार असणाऱ्यांसाठी पंचकर्म आहे, आजार नसणाऱ्यांसाठी पंचकर्म आयुर्वेदानं त्यासाठी सांगून ठेवलं. पंचकर्म केलं, देहशुद्धी केली, विकार कोणता आहे तो बघितला, त्यानुसार शरीर शुद्धी केली तर देहातले दोष निघून जातात. आणि मग पर्यायानं आता येणारे डोळ्यांच्या सुजीचे संबंधात, जर शरीर शुद्धी शरीरातल्या दोषांमुळे डोळ्याला सूज आली आणि शरीर शुद्धी करून शरीरातले दोष काढून टाकले, आता नेत्र शुद्धी किंवा नेत्राशी संबंधित प्रोसेस करताना मग मात्र डोळ्यासाठी, डोळ्याच्या विकारांसाठी, पडद्याच्या सुजीसाठी आयुर्वेदात खूप चांगल्या वेगळ्या प्रोसेस सांगितल्या ठेवल्या, ज्या कोणत्याही शास्त्रात आयुर्वेदाशिवाय वर्णित नाही, ते म्हणजे क्रियाकल्प. थोड्या वेळात मी तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर सांगतो.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699. तर डॉक्टर, आयुर्वेदाचं जे खास वैशिष्ट्य आहे की मुळापासून आधी उपचार आपण बरा करत आणायचा तर मग आपोआपच तो जो झालेला उपचार आहे तो बरा होऊ शकतो, तर त्यातली जी क्रियाकर्म ही पद्धती खूप महत्वाची आहे ती आता तुम्ही सांगणार आहात, तर त्याबद्दल सांगा.
0: क्रियाकल्प म्हणजे ते डोळ्यांसाठी उपक्रम केले जातात ते, मग ते एक पिंडी म्हणून आहे, ओल्या वनस्पतीचं वाटण करून वाटण लावतो, सुक्या वनस्पतींचं चूर्ण करून लावतो त्याला बिडालक म्हणतात, डोळ्यात ड्रॉप टाकतो त्याला अच्छोतन म्हणतात, डोळ्यात काजळासारख्या

0: औषध घालतो त्याला अंजन म्हणतो. डोळ्यावरती धार सोडली जाते डोळे बंद करून त्याला नेत्रसेक म्हणतात. डोळे उघडे करून धार सोडली जाते त्याला नेत्र प्रक्षालन म्हटलं जातं.
1: अच्छा.
0: डोळ्याच्या विकारांमध्ये बऱ्याचदा मुखलेप केले जातात, जळू लावली जाते. आयुर्वेदात पाद प्रक्षालन, पाय धुणे जे म्हणतो आपण सद्गुरूंचं किंवा मोठ्या व्यक्तीचं, जे आपण पाद प्रक्षालन करतो म्हणजे औषधी काढ्याने, औषधी तेलानं, औषधी तुपानं, औषधी दुधानं पायांचं म्हणजे आपण प्रक्षालन करायला लागलो एखाद्या ठराविक कालापर्यंत तरी त्याच्या डोळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम घेत आहे. तो पाद लेप सांगून ठेवलेत. वेगवेगळ्या औषधांच्या वीर्यानं डोळ्यावरती काम करत असतं, तर ती औषधी वीर्यवान औषधांचा लेप डोळ्यावर आपल्याला पायावरती करायला लागतो. डोळ्यावरती तर होतोच पण पायावरती करायला लागतो. तर ह्या पद्धतीची जी क्रियाकल्प आहे जर ती वापरली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याच्या सुजेवरती, जसे शरीर शुद्धी एका बाजूला झाली तशी ही डोळ्याची सूज कमी करायला खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतात. आम्लपित्तातनं सूज आहे तर त्या अनुषंगानं नेत्रसेकाचं म्हणजे डोळ्याच्या वेगळ्या प्रोसिजरच्या औषध निवडायला लागतात. वाताचा विकार आणि त्याची सूज आहे तर त्या अनुषंगानं प्रोसिजर त्याच पण औषध वेगळं. त्यामुळं विकार काय, दोष काय, बाधित धातू कोणता, कधीपासून आहे, हेरिडिटरी आहे की नाही, ह्या सगळ्याचा सारासार विचार केस टेकिंग करून मग आपण औषधांची निवड करतो. आणि ह्या सगळ्या क्रियाकल्पांचा वापर डोळ्याचे सर्क्युलेशन सुधारण्यासाठी, डोळ्यातील रक्तदृष्टी कमी करण्यासाठी, डोळ्यातील वातपित्त कफाचा प्रकोप कमी करण्यासाठी वापरतो. आणि कायमस्वरूपी आपल्याला पडद्याला येणारी, वारंवार येणारी सूज आहे ती घालवायला ह्या सगळ्या प्रोसिजरची मदत होते. आणि ही सूज घालून आपले डोळे निर्दोष करता येऊ शकतात. त्यामुळं योग्य वेळी, दरवेळी हेच वाक्य सांगतोय, योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं आपण योग्य ट्रीटमेंट चालू केली तर डोळ्यातले अगदी मोठ्यातले मोठे विकार सुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येतात आणि बरे करता येतात, हे लक्षात घ्या.
1: गेल्या 5-6 भागामध्ये डॉक्टर आपण सूज आणि मग डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, इतर अवयवांच्या सुजेचा त्यावर होणारा, डोळ्यावर होणारा परिणाम याविषयीची खूप विस्तृत अशी माहिती दिलीत. आणि नुसते परिणाम कारण नाही तर त्याच्यावरचे उपचार सुद्धा सांगितलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या समस्येविषयी डोळ्यांच्या विकारांबद्दलच्या माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मिडास हिलिंग, हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर, हडपसर. श्रोते हो नमस्कार. मिडास हिलिंग, हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर, हडपसर यांच्यातर्फे आयोजित जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या धावपळीच्या युगात आपण ही संपत्ती जपतोय का? सकाळचा अलार्म, ऑफिसची डेडलाईन, तासनतास एकाच जागी बसून केलेलं काम, प्रवासाचा ताण आणि या सगळ्यात पाठ सोडत नसलेलं जंक फूड. आज आपली प्रगती होतीये पण त्यासोबत आपली जीवनशैली ही पूर्णपणे बदललेली आहे. आपण जगाशी जोडलो गेलो आहोत पण आपल्या स्वतःच्या शरीराशी असलेला संपर्क कुठेतरी तुटत चाललेला आहे. याच बिघडलेल्या जीवनशैलीचा पहिला फटका बसतो तो आपल्या पचनसंस्थेला. मुळव्यात फिशर किंवा पोटाचे गंभीर विकार हे आता केवळ वृद्धांचे आजार राहिले नाहीत तर तरुणांमध्येही हे प्रमाण चिंताजनक रीतीनं वाढताना दिसतंय. पण श्रोते हो, घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि या आजारांना हिलिंग टच देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन मिडास हिलिंग केअरचे संस्थापक डॉक्टर चेतन म्हस्के इथं उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
3: नमस्कार डॉक्टर. आपण नेहमी ऐकतो की पाणी भरपूर प्यायला पाहिजे, पण पचन संस्थेच्या आरोग्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ कोणती आहे?
4: तशी पाणी पिण्याची योग्य पद्धतीने वेळ तशी नाहीये. तहान लागल्यावर पाणी प्यावं, आपल्या शरीराच्या समतेनुसार पाणी प्यावं, पण कमीत कमी 3 लिटर पाणी अडल्टने घेणं गरजेचं आहे. पण नुसतं पाणी घेऊन चालत नाही, पाण्याबरोबर फायबरचा मारा पण लागतो, नुसतं फायबर घेऊन पण चालत नाही. त्यामुळे हे दोन्ही ऍब्सॉर्ब होण्यासाठी दोघांची योग्य प्रमाण आपल्या

0: मध्ये असलं पाहिजे. त्यामुळे पाण्याबरोबरच फायबर जर गेलं तरच ते मलामधून बाहेर पडतं आणि मग मल स्वच्छ होण्यास साफ होण्यास फायदा होतो.
1: डॉक्टर मिडास हिलिंग या आपल्या हॉस्पिटलच्या आपण पुणे शहरात आणि शहराबाहेरही राज्यभरात आपण काही शाखा उघडतोय, तर या शाखांमध्ये केवळ उपचार होतील की प्रतिबंधात्मक तपासणीवरही भर दिला जाईल, काय होईल?
0: नक्कीच, आमचं ध्येय फक्त उपचार करणं किंवा ट्रीटमेंट करणं ऑपरेशन करणं हा नाही आहे. आमचं मेन ध्येय आहे की आजार कसा टाळला जाईल. त्यासाठी आम्ही बऱ्याच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करतो. आमच्याकडे काही GI क्लब आहे ज्यामध्ये आम्ही पोटाच्या कॅन्सर लागणे ब्लड टेस्ट स्टूल टेस्ट करतो. प्लस आम्ही आमच्या डायटिशियन आणि व्यायामाच्या डॉक्टरांकडून फिजिओथेरपीकडून हा आजार कसा वाढणार नाही झाल्या लोकांना आणि मग विदाउट ऑपरेशन कसा ट्रीट करता येईल ह्याचे त्यांना आम्ही सल्ला देतो. त्यामुळे आमच्या जीवनशैलीवर, वजन कमी करण्यावर आणि आपले पचनसंस्था निरोगी करण्यावर फार मोठा भर दिला आहे.
1: सर, मिडास हिलिंगची आपण कोणती वैशिष्ट्य सांगाल?
0: मिडास हिलिंगची आमची त्रिसूत्री आहे. एक म्हणजे सर्जिकल, दुसरं आहे डाएट आणि तिसरं आहे आमची फिजिओथेरपी. या त्रिसूत्रीने आम्ही पेशंटचा आहार, त्यांचा विहार आणि मग लागला उपचार अशा प्रकारे आम्ही ट्रीटमेंट करतो. त्यामुळे झालेल्या पेशंटला आजार वाढत नसतो. ज्यांचे आम्ही ऑपरेशन करतो त्यांना हा आजार परत बळकावत नाही आणि त्यामुळे पेशंटची लाँग स्टँडिंग किंवा पुढची लॉन्गिट्युडी फार वाढते.
1: मिडास हिलिंगमध्ये त्रिसूत्रीच्या आधारावरती रुग्णावरती उपचार केले जातात आणि त्या उपचारांचा रुग्णाला मोठ्या प्रमाणात फायदा होतो असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84, 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700 0684, 7070700 0684. आमच्या उपचार केंद्राला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. पत्ता पुन्हा एकदा, मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते कोलोरेक्टल आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के. जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, हडपसर.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: काही ग्राहककेंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात श्रोते हो पुणे विविध भारती 101 FM वरून. यानंतरचा ग्राहककेंद्रित प्रायोजित कार्यक्रम या गीतानंतर. ऐकूया वरदक्षिणा चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं, सुधीर फडके यांनी संगीत आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.

0: वरदक्षिणा या चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: नमस्कार श्रोते हो, भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या IVF स्पेशालिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मंजिरी मॅडम.
4: नमस्कार.
3: आपण IVF बद्दल बोललो, आता टेस्ट ट्यूब बेबी ही टर्म सुद्धा आम्ही ऐकलेली आहे, तर टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय?
4: टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे जेव्हा नैसर्गिक एखाद्या दाम्पत्याला जर गर्भधारणा राहत नसेल तर आपण ज्या वेळेला मशीननी बाळ बनवतो त्याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणायचं. आता टेस्ट ट्यूब बेबी हे नाव म्हणजे जुन्या काळात जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट ट्यूब बेबी केलं त्या शास्त्रज्ञांनी ते टेस्ट ट्यूब मध्ये केलं होतं, म्हणून त्याचं नाव टेस्ट ट्यूब बेबी असं पडलं. आता या टेस्ट ट्यूब बेबीचं जे तंत्रज्ञान आहे त्यामध्ये गेल्या 40 वर्षापासून अनेक आधुनिक तंत्रज्ञानं आलेली आहेत. टेस्ट ट्यूब बेबी मध्ये IVF, ICSI, फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर, ब्लास्टोसिस्ट अशी अनेक तंत्रज्ञानं आता सध्या असतात. आता IVF म्हणजे आपण स्त्री बीज इंजेक्शन देऊन कृत्रिमरित्या वाढवतो, ही स्त्री बीज आपण योनी मार्गातनं ऑपरेशन करून बाहेर काढतो आणि टेस्ट ट्यूब बेबी चेंबर मध्ये तिच्या पतीचं वीर्य घेतलं जातं आणि पेट्री डिश मध्ये हे काढलेलं स्त्री बीज हे पुरुष बीज बरोबर आपण फलन करतो आणि हे फलित झालेला जो गर्भ आहे हा आईच्या गर्भकोशामध्ये प्रत्यारोपण करतो.
3: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18 178.
4: तर आता IVF चं पुढचं जे तंत्रज्ञान आलंय त्याला आपण ICSI किंवा ICSI किंवा इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणतो. ह्यामध्ये काय वेगळं केलं जातं तर जे आपण बाहेर काढलेलं स्त्री बीज आहे आणि जे तिच्या पतीचं वीर्य घेतो ते आपण नुसत्या पेट्री डिश मध्ये न ठेवता रोबोटिक मायक्रो मॅन्युप्युलेशन मशीन असतात ज्याला आम्ही ICSI मशीन असं म्हणतो, या ICSI मशीन मध्ये घालून चक्क आपण स्त्री बीजामध्ये भोक पाडून स्पर्म आतपर्यंत नेऊन आपण इंजेक्ट करतो ज्याला आपण ICSI किंवा ICSI असं म्हणतो. आता IVF पेक्षा ICSI तंत्रज्ञान हे अधिक

0: श्रेष्ठ असल्या कारणाने सक्सेस रेट 30-40% इक्सी पद्धतीमध्ये जास्त असतात. ह्याच्या पुढचं सुद्धा जे तंत्रज्ञान आहे ज्याला आपण ब्लास्टोसिस्ट म्हणतो, म्हणजे जे आपण जो गर्भ तयार केला मगाशी आणि जो आपण कृत्रिमरित्या इन्क्युबेटरमध्ये वाढवतोय, हा 3rd दिवशीचा गर्भ प्रत्यारोपण केलं तर त्याऐवजी जर तो पूर्ण 6 दिवस व्यवस्थित पूर्ण एक्सपांड होईपर्यंत गर्भ वाढवला तर त्या दशेला ब्लास्टोसिस्ट असं म्हणतो. आता एवढंच नाही तर गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर हे टेस्ट ट्यूब बेबी मधलं सर्वाधिक प्रगत तंत्रज्ञान हे आपण करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण बाळ बनवतो पण लागलीच घालत नाही. मग आपण काय करतो तर ते जे गर्भ आम्ही बनवलंय तो आम्ही -196 एवढ्या कमी तापमानाला फ्रीझिंग नावाच्या तंत्रज्ञानाने बाळ चक्क फ्रीज करून ठेवता येतं.
1: बरं.
0: आणि हे बाळ आपण पुढची पाळी आल्यानंतर आईला दिलेली जी इंजेक्शन असतात ती सगळी शरीरातनं बाहेर गेल्यानंतर नैसर्गिक पाळीवर जे बनवलेलं बाळ होतं ते आपण ह्या सायकलला एम्ब्रियो ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी जर तुम्ही बघाल तर एखाद्या दाम्पत्याला गर्भधारणा होत नसेल तर त्यांना किती प्रचंड आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि पेशंटनी ते योग्य प्रमाणे जर व्यवस्थित वेळेत उपचार केले तर नक्कीच त्यांना बाळ होऊ शकतं.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805-18178. पुन्हा भेटूयात. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 10:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक घडामोडी.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे आज सकाळी 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य 4 वारकरी जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती कळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या वारकरी दिंडी ट्रकच्या वाहन चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. आपल्या अमोघ आणि चिंतनशील वक्तृत्वानं अनेक पिढ्यांची मनं घडवणारे प्रसिद्ध वक्ते दिवंगत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षाला येत्या 15 जुलैपासून सुरू

0: गावात होत आहे. त्यानिमित्त राज्यभर वक्तृत्वाचा जागर करण्यात येणार आहे अशी माहिती या स्मृती शताब्दी समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी दिली आहे. येत्या 15 तारखेला यानिमित्त पुण्यातल्या SM जोशी सभागृहात स्नेहमळ्याचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमात प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्काराचं वितरण होणार आहे. 15 जुलै हा दिवस राज्यामध्ये वक्तृत्व दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत असंही जोशी यांनी सांगितलं. जन्मशताब्दीनिमित्त प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या फलटणच्या घरावर नीलफलक लावण्यात येणार असून त्यांच्या वापरातील वस्तूंचं स्मृतीदालनही साकारण्यात येणार आहे. तसंच त्यांची सर्व प्रसिद्ध आणि दुर्मिळ भाषणं YouTube उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला देशातील आदर्श पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध शहर म्हणून विकसित करण्यासाठी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल केलं. उन्नत नाशिक अभियान अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या हरित कुंभ हरित मान्सून अर्थात मिशन ग्रीन मान्सून अभियानाच्या 3र्या टप्प्यात काल नंदिनी नदीच्या दोन्ही काठांवर महाजन यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
1: पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11:23 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या मधुमालती कार्यक्रमात आपल्यासोबत आहे मी अपर्णा चोग.

श्रोते हो, आत्ता आपण जी सॅक्साफोनवर वाजवलेली सुरावट ऐकलीत ना, ती वाजवली होती मनोहरी सिंग यांनी. विविध वाद्यवादनात पारंगत असणारे मनोहरी सिंग यांचं नाव प्रामुख्याने ओळखलं जातं ते एक कुशल सॅक्साफोन वादक म्हणून. इतकं की मनोहरी सिंग म्हणजे सॅक्साफोन आणि सॅक्साफोन म्हणजेच मनोहरी सिंग असं जणू समीकरणच बनून गेलं आहे. पंचमदा म्हणजे राहुलदेव बर्मन यांनी आपल्या अनेकविध रचनांमध्ये मनोहरी सिंग यांच्या सॅक्साफोन वादनाची फारच प्रत्ययकारी योजना केलेली आहे. त्यापैकीच काही निवडक रचना आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलो आहोत मधुमालती कार्यक्रमात. ऐकूया.

हे गीत होतं गोलमाल चित्रपटातलं गुलजार यांचं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं. स्वर होता किशोर कुमार यांचा. यानंतरचं गीत या व्यावसायिक विश्रांतीनंतर.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीर आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीर आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे अत्याधुनिक डिजिटल

0: मोबाईल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
1: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत। राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
2: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई। फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून। आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आम्ही आपल्याला ऐकवतच आहोत, मात्र आमच्या या कार्यक्रमाविषयीच्या निवेदनानंतर।
5: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत। अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे। दुहेरी भूमिकेतली

0: 41255.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आम्ही आपल्याला ऐकवतच आहोत, मात्र आमच्या या कार्यक्रमाविषयीच्या निवेदनानंतर.
3: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान, प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी, मधुबाला, पीडा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

हे गीत आहे कारवा या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं. आशा भोसले आणि आर डी बर्मन यांच्या स्वरात.

money.

0: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807 97.
0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: अहो, ऐकलत का? तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारूस.
2: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
3: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
2: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
3: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोते हो, सकाळचे 11:18 आणि 40 सेकंद झाली आहेत आणि पुणे विविध भारती 101 FM वरून आपण ऐकत आहात मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या मधुमालती कार्यक्रमात आम्ही आपल्याला मनोहारी सिंग यांनी सॅक्सोफोनवर साथ दिलेली काही चित्रपट गीतं ऐकवत आहोत जी संगीतबद्ध केलेली आहेत RD बर्मन यांनी. हे गीत आहे द ट्रेन या चित्रपटातलं, अर्थातच राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: विश्वेश्वर।

0: सहकारी बँक लिमिटेड पुणे.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: सकाळचे 11:24 आणि 47 सेकंद झाले. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित होणारा मधुमालती हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, मधुमालती हा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. आणि आज मनोहरी सिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण ऐकत आहोत अशी काही चित्रपट गीतं ज्यामध्ये मनोहरी सिंग यांचं सॅक्सोफोन वादन आहे. यानंतरचं गीत आहे शोले चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं, आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं. या गीतात अर्थातच मनोहरी सिंग यांचं सॅक्सोफोन वादन आहेच, पण शीळ वादन देखील आहे.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आला
1: आहे. मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 880551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: हर

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत। अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे। दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये। कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान, प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 च्या दरम्यान। दूरभाष्य क्रमांक 2553 17

0: 5 किंवा 253-17-06 संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो, आपकी पसंत मध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, पीडा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात. हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.
1: हे गीत आहे प्यार का मौसम या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन.

0: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले.
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: हे गीत आहे कटी पतंग या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं. मुकेश यांच्या स्वरात आपण ऐकणार आहोत. संगीतकार आर डी बर्मन. आणि आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत मनोहारी सिंग यांची सॅक्सोफोनवर साथ लाभलेली काही गीतं.
8: जिस गली में तेरा घर न हो बालमा,

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, 11:51 आणि 8 सेकंद झाली आहेत आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम मधुमालती. आजच्या मधुमालती कार्यक्रमात आम्ही आपल्याला सॅक्सोफोन वादक मनोहरी सिंग यांची साथ असणारी आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक हिंदी चित्रपट गीतं ऐकवत आहोत, कारण आज आहे मनोहरी सिंग यांचा स्मृतिदिन. कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता ऐकूया इजाजत चित्रपटातलं. गुलजार यांचं हे गीत संगीतबद्ध केलेलं आहे आर डी बर्मन यांनी, स्वर आहे आशा भोसले यांचा आणि त्यातली सॅक्सोफोनची साथ आहे मनोहरी सिंग यांची.

0: या गीताबरोबरच मधुमालती हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, सकाळचे 11:58 आणि 17 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारताच्या अध्यक्षतेखाली नागपुरात आयोजित ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीचा काल समारोप झाला. या बैठकीत सदस्य देशांनी एकमतानं मंत्रीस्तरीय जाहीरनामा स्वीकारला. या जाहीरनाम्यामध्ये पायाभूत सुविधांमधील चक्रीय अर्थव्यवस्था, शाश्वत विमान इंधन, परिवहन क्षेत्रातलं कार्बन उत्सर्जन कमी करणं, शहरी वाहतूक केंद्रांचा विकास, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी सहकार्य तसंच रेल्वे संशोधन नेटवर्क यांसारख्या महत्वाच्या विषयांवर सहकार्याचा आराखडा तयार करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीत सहभागी झालेल्या सर्व सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींचे सहकार्याबाबत आभार मानले. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या देणगीत

0: कथित गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची संबंधित विविध याचिकांवर सुनावणी होत आहे. याचिकांमध्ये या कथित गैरव्यवहाराची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमेरिका इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज जागतिक तसंच देशांतर्गत शेअर बाजारावर मोठा नकारात्मक परिणाम दिसून आला. मुंबई शेअर बाजार निर्देशांकात 280 अंकांची घट झाली आणि निर्देशांक 77,288 अंकाच्या पातळीवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 92 अंकांची घट होऊन तो 24,114 अंकावर आला. बीड शहर पोलीस ठाण्यात तपास प्रक्रियेसाठी विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल प्रणालीची राज्यस्तरीय तांत्रिक पाहणी पूर्ण झाली आहे. तक्रार नोंदणी, तपास, पुरावा व्यवस्थापन, आरोपपत्र तयार करणं तसंच न्यायालयीन प्रक्रियेच्या नोंदी आणि देखरेख यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम या विश्रामानंतर.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
5: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
5: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. दुपारचे 12:02:55 झालेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. आज वनिता मंडळमध्ये फोन इन सखी संदेश. आजचा विषय आहे मीच माझी राणी. संवादक संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज रविवार, सखी संदेशचा दिवस. यावेळीच्या सखी संदेशचा विषय होता मीच माझी राणी.
1: सखी संदेश.

0: आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जायचं, स्वतःचे लाड करायचे, कधी मस्त फिरायचं, खायचं प्यायचं, मनसोक्त खरेदी करायची, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन आवडतं पुस्तक वाचत बसायचं, आवडतं संगीत ऐकायचं. तुम्ही कसे करता हो स्वतःचे लाड? कसा घालवता राणीसारखा दिवस? अरे वा, फोन आला सुद्धा. घेऊया कार्यक्रमातला पहिला फोन. नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हा, मी वीणा पाटणकर सदाशिवपेठ पुण्यातला बोलतीये.
0: नमस्कार वीणाताई, बोला.
1: हा, आपला विषय आहे मीच माझी राणी.
0: बरोबर.
1: हा, तर अतिशय सुंदर विषय आहे की जो म्हणजे बायकांच्या स्वावलंबनाशी आणि आत्मविश्वासाशी आणि स्वतःवर प्रेम करणाऱ्यांशी जोडलेला आहे असं मला वाटतंय. घरातली ही स्त्री कायम कुटुंबातील व्यक्तींचा विचार, त्यांच्या आवडीनिवडी जपायचा कायम विचार करते आणि स्वतःच्या आवडीनिवडी कधीच एक्सप्रेस करत नाही. आणि मग कधीतरी वेळ मिळाला तर हा, अरे आपण हे करायला हवं, ते करायला हवं असं वाटतं आणि स्वतःसाठी वेळ द्यायचा विचार करते. पण त्या 24 तासांच्या या धकाधकीच्या जीवनात तो वेळ तिला बिचारीला कधीच मिळत नाही आणि असे अनेक वर्ष निघून जातात. तर मी मात्र हा वेळ माझ्यासाठी नक्कीच राखून ठेवलेला आहे आणि तो पुढेही देत राहणार आहे हे नक्की.
0: स्वतःसाठी काय करते?
1: सांगते, प्रत्येकानं स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे, मग ती स्त्री असो वा पुरुष. मी आता कुठेही ट्रिपला गेले की पहिलं माझं डेस्टिनेशन शॉपिंगच असतं. मला इतकी खरेदीची आवड आहे की मी म्हणजे कुठेही गेले की त्या ठिकाणचं काहीतरी विशेष असं वस्तू घेऊन येते. त्यामुळे ह्याला खर तर मीच माझी राणी असं म्हणलं पाहिजे. आणि इथे मीच माझी राणी हा कोणी महा किंवा आलिशान बंगल्यात राहणारी स्त्री नसून स्वतःच्या आवडीनिवडी छंद जोपासणारी स्त्री आहे.
0: अगदी
1: बरोबर आहे की जिला इथे राणी म्हणलेलं आहे. म्हणजे मी माझ्या घरात कायमच राणी असते कारण मी मला शॉपिंग करायचं तेव्हा मी जाऊ शकते वेळ मिळाला की. त्यानंतर मी कधी म्हणजे पार्लरचं एवढं विशेष वेळ नाही मला, पण शॉपिंग करणे हा माझं मनापासून आणि ज्वेलरी खरेदी करणे हा मला अतिशय आवडीची माझ्या गोष्ट आहे ही. आणि मग त्यामुळे हा जो दृष्टिकोन आहे ना, त्यामुळे आपल्या स्वतःवरच्या क्षमतांवर आपल्याला विश्वास आणि जीवनातले निर्णय आत्मविश्वासाने घ्यायला मदत होते. की आपण जर का कायम म्हणलं की नाही नाही आता आपण हे नको करायला, घरातले काय म्हणतील, ते नको करायला, असं झालं की तुम्हाला जो कॉन्फिडन्स आहे ना तो येत नाही. आणि म्हणून आपण राणी हा शब्द इथे अशा दृष्टीने घेतलाय की तुमच्यातला आत्मविश्वास तुम्ही बोललात आणि तुमचे छंद जोपासलेत. अनेक कला तुमच्यात असतात पण त्या सगळ्या व्यक्त व्हायला तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. नाहीतर आपण स्वयंपाकघरात 24 तास काम केलं तरी ते कमीच असतं.
0: तुम्ही जे म्हणालात ना की खरेदी करायला तुम्हाला आवडतं, तर त्या खरेदीच्या निमित्ताने ना आपण ऑनलाईन पेमेंट करणं किंवा स्वतःची डिसिजन स्वतः घेणं की मला काय आवडतंय, मला काय हवंय, तो एक बोल्डनेस पण येतो तिथे जाऊन बघणं. म्हणजे आपल्या पण पर्सनॅलिटीमध्ये आपला नक्कीच फरक होतो बाहेर गेल्यानंतर. तुम्ही जे म्हणालात ना,
1: अगदी बरोबर आहे.
0: आणि आठवणी पण असतात आपल्याकडे बाहेर कुठे जाण्याच्या. म्हणजे तुम्ही गावाला जर कुठे जात असाल तर तिथली वैशिष्ट्य तुम्ही ती घरी आणत असाल, घरच्यांना देत असाल, तो आनंदही तुम्हाला पण मिळत असेल आणि एक जतन करता तुम्ही त्या संस्कृतीला एका, असं मला वाटतं.
1: अगदी. आता माझं सुद्धा असं, माझं गाणे हा आवडीचा छंद आहे.
0: अरे
1: तो सुद्धा मी जोपासते. मी म्हणलंच होता आधी नोकरी केल्यावर शाळेतच होते मी प्री प्रायमरी टीचर म्हणून, पण त्यानंतर मी गाण्याचा क्लास पहिले लावला की आपण जी गाणी घरी गुणगुणतो ती जरा आपण क्लासमध्ये गायली तर आपल्याला तोही आत्मविश्वास मिळेल ना की आपण 4 चौघींमध्ये गाऊ शकतो.
0: आणि मुलं किंवा सगळे आपापल्या मार्गाला गेल्यानंतर मग आपल्याला तो एक जो वेळ मिळालेला असतो तो आपला चांगला जातो. टेपणा वाटण्यापेक्षा या छंदांमध्ये पण आपण वेळ घालवतो.
1: तुम्ही आज म्हणजे आपला आनंद हा आपल्यातनच आपण शोधायचा आहे. कुणावरही दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहायचं की मी हे करूच शकते या विश्वासाने आपण पुढे जायचं.
0: अगदी अगदी.

0: हॅलो. हा, मी बोलते भोकरून, मिसेस उज्ज्वला नरेश चोडिया.
1: आपले स्वागत आहे कार्यक्रमात.
0: म्हटलं होतं ना की मीच माझ्या रूपाची राणी, तुम्ही हे करू शकता, सहभाग घेऊ शकता.
1: मीच माझी राणी, खर तर रूपाची तर सगळेच जण आपण सुंदरच आहोत, पण मीच माझी राणी हा विषय.
0: सुंदरता आहे तो प्रत्येक लेडीज
1: दिसायलाही आणि मनानी सुंदर आहोत सगळे.
0: हो काही नाही, हो मला पण खूप शौक आहे, गार्डनिंगचा शौक आहे, झाडे लावते, मातीत काम करते. मी थोडी खिले विलेज मध्ये राहते, म्हणजे ऍक्च्युली मी ग्रॅज्युएट आहे बीएससी मायक्रो. 15 वर्ष मी जॉब पण केला एम्ब्रियोलॉजिस्ट, पण आता घरगुती प्रॉब्लेम मुळे इकडे राहते.
1: बरं,
0: तर मग भरपूर जागा आहे आमच्याकडं, 4 गुंठ्याची इतकी मोठी शेतीचं, म्हणजे हे सगळं मस्त सगळे झाडं लावलेले आहेत मी घराभोवती.
1: अरे वा, कसली झाडं
0: आहे? मला सगळे सीताफळे, आंबा आहे, लिंबू आहे, पेरू आहे, चिंच आहे, जांभूळ आहे, फार शौक आहे.
1: आणि
0: असे फुलझाडं पण खूप लावते.
1: आणि आपल्या मुलांप्रमाणेच तुम्ही त्यांची पण काळजी घेत असणार?
0: मुलांची घेतली आधी 15 वर्ष, एकदम सुंदर,
1: म्हणजे आपली कर्तव्य पार पडून मग आता शेवटी आपल्यासाठी वेळ छान तुम्ही.
0: मग मी स्वतःसाठी वेळ काढला, परत मी इकडे भोकरला आले, माझे मिस्टर डॉक्टर आहेत ना, मग 15 वर्ष मी श्रामपूरला राहिले, मग इकडे आले, मग गार्डन वगैरे इतके टाइम वेळच जात नाही ना, इथं काय करणार तुम्ही?
1: खूप छान,
0: तर मग खूप अशी झाडं बिडा लावली.
1: नैसर्गिक शेती करता का काय करता शेती?
0: नैसर्गिक आहे सगळ्या, म्हणजे घरा बंगल्याला हे दिलं तर सगळ्या त्या बकेट वगैरे होते, त्याच्यात सगळे फुलझाडं लावले, आजूबाजूला सगळे झाडं लावलेले आहेत मी.
1: किती छान, तुमच्या घराला तुम्ही तुमच्याच घरातल्या फुलांचं तोरण लावत

0: चाल किंवा देवानं माझा असाल किती सुंदर वाटत असेल.
1: घरातलीच फुलं निघतात, गुलाबाचे निघतात,
0: हा
1: मोगऱ्याचे
0: हा हा हा
1: निघतात, सगळे फुलं घरचेच निघतात आणि आजूबाजूचे घेऊन जातात.
0: वा वा
1: आणि फ्रुट्स पण भरपूर निघतात. लिंबू तर इतके 12 महिने असतात माझ्याकडे, सगळेजण घेऊन जातात.
0: क्या बात आहे, तुम्ही स्वतःही आनंदी होताय त्याच्यामुळे आणि लोकांनाही आनंद वाटताय.
1: खूप आनंदी, एकदम फ्रेश वाटतं. झाडांकडे बघितलं की सकाळी उठले की 1-15 मिनिटं फेरफटका मारते बाहेर आउटसाइड ला आणि मग घरातले काम करते.
0: या निसर्गात रमणाऱ्या राणीचं कौतुक आहे.
1: निसर्ग हा आवडतोच मला, खूप आवडतो निसर्ग.
0: धन्यवाद उज्ज्वला ताई, आपण फोन केला, छान वाटलं आपल्याशी.
1: छान, मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्स.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: फोन सखी संदेश ना?
1: हो बरोबर.
0: हा, आणि आजचा विषय
1: मीच माझी राणी.
0: माझी राणी, बरोबर ना?
1: हो बरोबर. आणि कोणती राणी बोलतीये? नाव काय राणीचं? या
0: मी नीलम बोलतीये.
1: नीलमताई बोला, स्वागत आहे आपलं.
0: आपण म्हणतो ना की मीच माझी राणी आहे, पण ते कधी कधी आपण खरं इतक्या व्यस्त झालेलो असतो ना की आपण खरंच आपल्या मनाचे मालक आहोत हे आजकाल.

0: पण विसरलेलं होते. एक फॅमिली, मुलं, काही काम, त्याच्यात कधी कधी मी तेव्हा ज्या दिवशी विषय बघितला ना त्या दिवसापासून ठरवलं मी आज आठवडा झाला मी रोजचा नाश्ता चालू केलाय.
1: अरे वा, तुम्ही म्हणजे विचार करायला लागलात.
0: हो,
1: हा विषयाचा फायदा झाला.
0: मला सवयच होती की सकाळी मी एक्सरसाइज केल्यानंतर फक्त जे कब्बर दूध पाहिजे ना मी त्याच्यानंतर मला जेवायचीच सवय होते डायरेक्ट 12:30.
1: अरे बापरे,
0: हे मला नेहमी म्हणायचे तू नाश्ता करत जा नाश्ता करत जा, पण ते नाश्ता केला की मला भूक नाही लागायची जेवायच्या वेळेस. म्हटलं नाही थोडं का होईना एवढं थोडंस अगदी.
1: बरोबर,
0: मी स्वतःसाठी नाश्ता करायला लागले. जेव्हा कधी असं वाटायचं ना की आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे, तर एकदा मला आवड होती की मी बाबा महाराज सतारकरांचं कीर्तन ऐकायचे. खूप काही असं वाटलं तर त्यांचं कीर्तन ऐकल्याशिवाय म्हणजे आधी तर वेळ नव्हता जायचा, पण आता असं होतं की तेही ऐकायला वेळ मिळत नाही, पण तेही मी आवर्जून कधीतरी ऐकते.
1: अच्छा, छान छान. म्हणजे मला हे छान वाटलं की हा विषय दिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की अरे मी सुद्धा माझ्यासाठी जगायला हवं. आपण सगळ्या घरच्यांसाठी झटत असतो, स्वतःसाठीच आपण झटत नाही.
0: आणि असं नाही की कोणी म्हणत नाही आपल्याला खा, ते नाही म्हणत. आपण म्हणतात एवढं झालं की करतो, एवढं झालं की खाऊन घेतो, एवढं झालं की, पण नाही,
1: कामं संपतच नाहीत आणि दिवसभर चालत
0: संपतच नाही. ती कामं संपत नाही, मुलांचं संपत नाही, घरातलं काही संपत नाही.
1: पण मग तुमचा आवडीचा पदार्थ काय हा कधी विचार केलाय का तुम्ही की मला काय आवडायचं? कांदा भजी. आणि आता तर हा सीझन आहे
0: म्हणजे मी अजूनही खाते करून.
1: बर,
0: आणि मी असं केलं ना, मी म्हटलं ना आओ नाही तुमच्यासाठी घ्यायचे, अरे नाही तुझ्या मम्मीलाच आवडतात ना म्हणून तिच्यासाठीच तिने केलं. म्हणतात तू पहिले का म्हणतात मग मला.
1: क्या बात है, क्या बात है, मस्त.
0: आता परवा दिवशी त्यांच्या मी शनिवारीच केली होती बटाटा भजी आणि कांदा भजी.
1: क्या बात है, ऐकून ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय खरं तर, कारण आत्ताही बाहेर पाऊस पडतोय. पण असं स्वतःकडे थोडं लक्ष देत जा आणि आरोग्य नीट सांभाळा आणि नीट राहा.
0: नक्की
1: निलमताई, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हा सखी संदेश.
0: हो बरोबर.
1: हा नमस्कार स्वज्ञाताई.
0: नमस्कार.
1: माझं नाव आहे चंद्रभागा पोळ.
0: चंद्रभागाताई बोला बोला.
1: हा मीच माझी राणी हा आपला विषय.
0: हो.
1: तर मी स्वतःसाठी काय करते तर मी स्वतःसाठी रेडिओ ऐकते. मी
0: कर्वी
1: आहे आणि हा वनिता मंडळाचे सगळे कार्यक्रम ऐकते. इतर केंद्रांची निर्मिती पण ऐकते. पुणे केंद्राची निर्मिती पण ऐकते.
0: क्या बात.
1: हा आणि मेन म्हणजे हरिपाठ मी ऐकते आणि पाठ पण आहे माझा हरिपाठ.
0: बरं.
1: त्यातून खूप आनंद मिळतो.
0: धार्मिक तुम्हाला ऐकायला आवडतं?
1: हो धार्मिक ऐकायला आवडतं आणि धार्मिक ऐकावं. धार्मिक ऐकण्याने माणसाला खूप आनंद मिळतो.
0: आचार तसे होतात.
1: हो आणि तो आनंद आपल्या बरोबर कायम असतो. हा क्षणिक आनंद घेण्यापेक्षा तो आनंद घ्यावा.
0: बरोबर. हरिपाठातलं तुम्ही काय तुमच्या आयुष्यात त्याचा समावेश केलाय? काय बदल झालाय तुमच्या आयुष्यात?
1: हरिपाठ ऐकून बदल म्हणजे आपण कसं वागावं काय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहून ठेवलेलं आहे की जप तप कर्म हरिविन धर्म. म्हणजे आपण जर जप केला माळेवर तर त्याच्यातून ही खूप आनंद मिळतो. किंवा खूप चांगले म्हणजे हरिपाठातला प्रत्येक अभंग आणि हरिपाठातलं प्रत्येक शब्द ऐकण्यासारखाच आहे आणि तो आचरणात आणण्यासारखा सुद्धा आहे.
0: नक्कीच. आणि तुम्ही मन त्याच्यात रमवू शकताय शांतपणे.
1: हो.
0: एकाग्र होऊ शकता.
1: वडील रामायण किंवा हरिविजय ग्रंथ वाचतात वगैरे ते सांगतात तर त्यांच्याकडून हा वारसा मिळाला म्हणायला काही हरकत नाही.
0: म्हणजे एक संस्कार हे पुढे पुढे होत जातात.
1: हो ना. कारण त्यांना म्हणजे त्याची आवड आहे तर तिची आवड पुढे आम्हाला पण लागली.
0: छान छान. धन्यवाद ताई.
1: हा धन्यवाद.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूस.
3: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच, उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
7: नमस्कार, सुप्रभात.
6: सुप्रभात.
7: पुणे नरेबदन सुनीता सुहास परदेशी बोलतीये ताई.
6: सुनीता,
7: आजचा विषय आहे मी माझी राणी, मी माझी स्वामिनी, मी माझी मणिनी. बरोबर?
6: हो बरोबर.
7: हा तर मी म्हणजे मोठेपणा सांगत नाहीये, पण मी सगळी माझी कर्तव्य पार पाडत मी माझ्या स्वतःसाठी

0: पण जगत असते.
1: क्या बात है.
0: जसा की माझा अत्यंत जवळचा सखा मित्र सखी म्हणाल रेडिओ,
1: अरे वा,
0: माझं किचन मध्ये काम चालू असताना तो माझ्या कानाशी वाजत असतो आणि तो माझी गाण्याची आवड दिवसेंदिवस डे बाय डे तो डेव्हलप करत चाललेला आहे. त्यामुळे गाण्यातले बारकावे कळतात, गाण्यातला गायकांनी गायिकेने कुठं श्वास घेतला हेही आपल्याला कळायला लागतं ऐकून ऐकून. हे मला जाणवायला लागलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ऐकायला शिकते, कारण आजकाल लोक ऐकून घेतच नाही, पण रेडिओमुळे मी हे ऐकायला शिकली आहे की समोरचं काय म्हणते हे अगोदर आपण आत्मसात करायचं, अमा प्रत्युत्तर द्यायचं, हे आहेत. शिवाय मला पाककलेची आवड असल्यामुळं तेही रेडिओ बरोबर माझं चालू असतं. गाण्याची आवड पण आहे, त्यामुळे दोन्ही मी छंद जोपासते. आणि मला पहिल्यापासून अगदी लहानपणापासून व्यवस्थित नखशिकांत व्यवस्थित अप्टुडेट प्रेझेंटेबल राहायला आवडतं. आणि आणि मला जे जे कोणी बघतात ते म्हणतात तुझ्याकडनं बघून शिकण्यासारखं आहे, वयाचा अंदाज लागत नाहीये, किती उत्साही आहेस हे दिसतं आम्हाला. आणि हे आम्हाला तुझ्याकडनं शिकायला मिळतं आणि फॅशनचा सेन्स तुला चांगला आहे, तर मला असंच जगायला आवडतं. पहिल्यापासून मी अशीच आहे, अशीच राहणार आहे.
1: खूप छान. स्वतःवर प्रेम आधी करता आलं पाहिजे तर आपण इतरांवर प्रेम करू शकतो. तुम्ही स्वतःवर भरभरून प्रेम करता आहात.
0: अगदी अगदी भरभरून प्रेम करते, तर त्यामुळे मी असंच नेहमी पॉझिटिव्ह राहते आणि माझ्या अवतीभोवती पण पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायचा प्रयत्न करते, जेणेकरून मी हॅपी गोल्ड राहते, त्यामुळे सगळा परिसर पण हॅपी राहतो आणि छान वाटतं. आणि लोकांना आपल्या सहवासात आल्यावर पण ऊर्जा वाटली पाहिजे, असं नाही वाटलं की कुठण्याच्या सहवासात आलो असं वाटता कामा नये.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे हे मला असं छान राहायला आवडतं, त्यामुळे मी माझी राणी स्वामिनी मानिनी काही म्हणाल काही पदव्या द्या पण छान आहे.
1: मला असं वाटतं तुम्ही तुमच्या आवडीचं सगळं करता, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः आनंदी असता आणि तोच आनंद तुमचा बाहेर तुम्ही सगळ्यांना जगाला देत असता. आणि तुम्ही जे म्हणाला पाककलेची तुम्हाला खूप आवड आहे, तुम्ही पाककला करता, तुमच्या स्वतःच्या आवडीचा कुठला पदार्थ आहे का या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो सगळ्यांना सांगा की.
0: ओके, बरोबर. मला जे पिठांपासून ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ ह्यापासून मला वेगवेगळे पदार्थ करायला खूप आवडतं. त्यातला माझा आवडीचा आणि पारंपरिक असा हा पदार्थ आहे. हे पौष्टिक पण आहे. बाजरीच्या पुऱ्या म्हणा किंवा बाजरीची बिस्किटं म्हणा, म्हणजे दोन वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, एक चमचाभर बेसन पीठ, पाव वाटी कडकडीत तेलाचं मोहन आणि तीळ घालायचे, मीठ घालायचं, किंवा सगळं छान चोळून घ्यायचं आणि हे चोळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी पिठी साखर, अर्धी वाटी पिठी साखर त्याला लावायचं. तर मोहन घातल्यानंतर साखर टाकणं गरजेचं आहे. जर आपण साखर मिक्स केली आणि मग नर्वर्ण मोहून टाकलं तर त्याचे खडे तयार होतात आणि मग तो पदार्थ आपल्याला जमणं इम्पॉसिबलच आहे. तर छान मोहून चोळून घेतल्यानंतर, पिठाला चोळून घेतल्यानंतर मग पिठी साखर ऍड करायची आणि पाण्याचा अंदाज घेत, साधारण कारण बाजरीच्या पिठाला पण पाणी कमी लागतं आणि साखर असल्यामुळे पटकन पीठ पातळू शकतं, तर हपका मारत मारत पिठाचा अंदाज घेत, पाण्याचा अंदाज घेत आपण पीठ डो मळून ठेवायचा आणि 5 मिनिटं रेस्ट देऊन त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून आपण खमंग तेलात तळून काढायच्या. अक्षरशः 1-2 महिने स्टोर राहतात, अर्थात त्या राहत नाहीच सर्विस असल्यामुळे लगेच चटपट सगळं संपून जातं. पण तुम्हाला प्रवासाला म्हणा किंवा काही दिवाळीच्या वेळेला हटके काहीतरी गोडाचा पदार्थ करायचा, आता शंकरपाळी वगैरे लाडू आपण नेहमीच करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त बाजरी
1: पदार्थ पुऱ्या. धन्यवाद ताई, तुम्ही अगदी डिटेलमध्ये रेसिपी सांगितली, आपल्या मैत्रिणी करून बघतील. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही रेसिपी पण आपल्या सगळ्यांना कळली. धन्यवाद सुनीता ताई, आपण फोन केला त्याबद्दल. असंच.
0: थँक्यू ताई, तुम्ही माझं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप आभार.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: मी लता सुर्वे.
0: लताताई बोला बोला.
1: तर स्वतःवर प्रेम करायचं हे माणसाला खूप आवडतं, पण किती महिलांना असं करता येतं की स्वतःच्या मनासारखं जगता येतं नाही. त्यांच्यावर जबाबदाऱ्या असतात, मुलांच्या, घरच्या, वृद्ध माणसांच्या. तरी यातून वेळ काढून आम्ही एखाद्या दिवशी असं ठरवतो मैत्रिणी की आज आपण घरातल्या जबाबदाऱ्या जरा विसरायच्या. तर माझ्या वर्गातल्या आम्ही जवळच राहतो योगायोगाने, त्यामुळं आम्हाला खूपच एकत्र यायला आणि मनापासून आपले छंद जोपासायला पण आवडतं. मग आम्ही एखाद दिवस असा ठरवतो, सकाळी घरी सांगून टाकतो, आज आमच्यावर काही जबाबदारी नाही, तुम्ही तुमचे करा. तरी पण थोडं फार काय करून जातच मुलांसाठी, तसं काही जात नाही. मग मस्त पैकी पिक्चर एक बघायचा, परत असं आणि हॉटेलमध्ये जेवायचं आणि संध्याकाळी एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि एखादे असे व्याख्यान वगैरे जे स्त्रियांच्या महिला मंडळांचे यांचे असतात ते एक अटेंड करायचं, ते ऐकायला जायचं.
0: छोट्या ट्रिप वगैरे काढता का नाही?
1: छोटे ट्रिप काढतो, पण असं पावसाळी दिवसात वगैरे नाही काढत, एरवी काढतो. पण त्या वेळेला जर 2-3 दिवसाची ट्रिप असेल तर बरं वाटतं, पण सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं तसंही करतो. जवळच्या ट्रिप
0: काढतो छान.
1: आणि मग स्वतःसाठी सगळे गप्पा मारत असताना स्वतःच आरोग्य कसं राखलं पाहिजे, आपल्या तक्रारी वगैरे आपण स्वतः सहन करून न घेता ते घरच्या पुढे मांडून ते डॉक्टरांचा सल्ला.
0: म्हणजे तुम्ही एकमेकींना तर सांगताच, पण तुम्ही तसं स्वतःसाठी करता का? दुखलं खुपलं पटकन
1: काही तक्रारी असेल तर अंगावर काढायचे नाही, असे घरातल्यांची पण सक्त ताकीद असते. आणि आम्ही पण आमच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहतो.
0: धन्यवाद लताताई, तुम्ही फोन केला, तुम्हाला फिरायला आवडतं, मैत्रिणींमध्ये रमता तुम्ही. खूप खूप धन्यवाद लताताई आपण फोन केला.
2: सखी संदेश. हॅलो.
0: हो
2: नमस्कार ताई.
0: नमस्कार, बोला बोला.
2: मी स्मिता शामराव देशपांडे बोलते.
0: हा स्मिता ताई बोला.
2: मीच माझी राणी या विषयावर आपल्याला बोलायचं होतं ना?
0: हो बरोबर.
2: बाई ही स्वतःच्या घरातील लक्ष्मी आणि राणीच असते, दिसायला छानच असते.
0: बरोबर.
2: प्रत्येकाचं रंग रूप चेहरा वेगळा असतो, ती आपला आनंद संसारात उपभोगत असते.
0: खरं.

0: तो क्षणिक असतो आणि तो सगळ्यांच्या वाटेला यावा लागतो आणि घरी कामाच्या घाईमध्ये ती राणी पण अनुभवू शकत नाही. आणि मला तर फिरायला आवडतं त्यामुळे मला तिथे राणी पण साजरं वगैरे करायला आवडतं आणि त्यामुळे तिथे मस्तपैकी तयार होऊन फिरणं आणि तो आनंद मिरवायला राणी सारखं तयार व्हायला असं मला बाहेर फिरायसाठी खूप आवडतं. आणि त्यामुळे बाहेर कसं की कामाचं टेन्शन वगैरे नसतं, विचार नसतात, त्यामुळे एकदम छान मूड असतो
1: आणि आपण आपल्या बरोबर असतो. फक्त आपल्याला वेळ मिळतो स्वतःचा विचार करायला, स्वतः किंवा निसर्ग बघून आनंदी होतो आपण.
0: अगदी बरोबर आहे. आणि आपण मित्रांबरोबर फिरताना आपण तयार झाल्यावरती आपण म्हणतो कशी दिसते तर ते म्हणतात आणि आम्हाला कसं बँकेची एनएफसी मिळत असल्यामुळे आम्ही सतत टूरला जात असतो एक दोन वर्षाला आणि सतत फिरत असते मी. त्यामुळे त्यांनी म्हणलेल्या राणी या शब्दाचं समाधान खूप आपल्याला हे देऊन जातात, आनंद देऊन जातात.
1: कुठे कुठे फिरलात तुम्ही आतापर्यंत आवडीच्या ठिकाणी?
0: कोकणामध्ये फिरलो, गोव्याला जाऊन आलो, चारी धाम करून आलो, नंतर महाराष्ट्र पण खूप फिरलो आम्ही. नाशिक पूर्ण पावसाळ्यामध्ये पावसाची सहल वेगळी काढायची आम्ही. नाशिक पूर्ण पावसाळी सहल पाहिली आम्ही. बद्रीनाथ, केदारनाथ सगळ्या 8-10 ज्योतिर्लिंग पाहिले. त्यामुळे बाहेर फिरायला मस्तपैकी छान वाटायचं. तिथे मला राणी पण जास्त छान वाटतं म्हणजे.
1: तुम्ही तुमच्या मनासारखं जगता, राहता, आनंद लुटता सगळा.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हो, हॅलो मॅडम.
0: हॅलो,
1: कोण बोलताय आपण?
0: संज्ञा कुलकर्णी.
1: अच्छा, नमस्ते मॅडम.
0: नमस्ते. आपण कोण?
1: बोपडीहून विजया सुनील कांबळे बोलते.
0: विजया ताई बोला.
1: हो, मी सगळं अगदी सर्व कार्यक्रम आवडीने ऐकते मॅडम, आणि आजचा विषय खूपच छान निवडलाय.
0: धन्यवाद.
1: हा, म्हणजे मला खूप मैत्रिणी आहेत. आम्ही प्रत्येक म्हणजे 2 ते 3 महिन्यात एकत्र भेटतो, मनाच्या गप्पा वगैरे सांगतो.
0: हो हो.
1: आणि नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे
0: मन हलकी करता तुम्ही एकमेकांशी शेअर करून.
1: मन हलके होतात सर, असं थोडंफार करतो मॅडम.
0: क्या बात आहे.
1: आणि मला गाणी आणि कविता लिहायची आवड आहे मॅडम, त्यामुळे मी गाणी कविता करते.
0: बरं, वा. त्या कुठे छापल्यात तुम्ही? पुस्तक रूपात आणल्या?
1: हो, म्हणजे लेख वगैरे दिलेच नसते, लेख देते.
0: किती छान.
1: आणि बारशामध्ये गाणं केलेलं मॅडम मी.
0: हा हा हा, छान छान. तुम्हाला शब्दांशी प्रेम आहे, म्हणजे शब्दांशी खेळायला आवडतं.
1: हो हो हो.
0: आणि मैत्रिणी आवडतात, मैत्रिणींमध्ये रमतात.
1: खूप मैत्रिणी आहेत, त्यामुळे आजच्या विषयामुळे आमच्या भावना पोहोचू शकल्या, त्यामुळे खूप धन्यवाद.
0: बरोबर. आणि कधी तुम्ही मैत्रिणी जमाल त्यावेळेला काही विषयांवर तुम्ही बोला पण, म्हणजे तुम्ही कविता करतात, प्रत्येकीला काय येतं तेही तुम्ही सादर करा की एक दिवस छान एकमेकींची ही पण देवाणघेवाण होऊ दे, म्हणजे एकमेकींकडनं आपण काही गोष्टी शिकू पण शकतो. नुसतंच आपलं दुःख एकमेकींशी शेअर करत बसण्यापेक्षा आनंदही शेअर करूया.
1: हो हो.
0: धन्यवाद विजयाताई, आपण फोन केलात त्याबद्दल.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हॅलो, मी अरुणा परस्कर बोलतेय.
0: अरुणाताई बोला, स्वागत आहे.
1: हा, मीच माझी राणी. तर स्वतःबद्दल बोलायचंय म्हणजे
0: बरोबर, म्हणजे मला काय आवडतं ते मी करते. बरोबर आहे, तुमचं स्वतःबद्दलच बोलायचंय.
1: हा, स्वतःबद्दल बोलायचंय. तर मला फिरायला खूप आवडतं.
0: बर,
1: सिंगापूर, लंडन, भूतान, नेपाळ सगळीकडे फिरून आली आहे. मी शिक्षिका होते, 28 वर्ष मी नोकरी केली आणि मुलांचं अतिशय खूप चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवलं आणि त्याबद्दल मला बरीच बक्षिसं मिळालेली आहेत. मैत्रिणी बरोबर हे आयुष्य खूप आनंदात जगायला मला आवडतं. आणि आताही मी आता निवृत्त होऊनही 11 वर्ष झाली आहेत. कॅरम टेबल टेनिस हे खेळ खेळते. मी नुकतीच पोहायला शिकली
0: आहे. छान, खूप छान.
1: आणि घर सांभाळून हे सगळं केलं. मुलांचा मला नातवंड आहेत.
0: अरे वा,
1: तू एमएस झालाय नुकताच अमेरिकेत.
0: बर,
1: अशा पद्धतीने एक यशस्वी आणि सुखी जीवन आणि आनंदी जीवन,
0: म्हणजे तुम्ही
1: जे जीवन मिळालंय ते मला आनंदात घालवायला आवडतं. रडत कुडत बसायचं नाही असा माझा स्वभाव आहे.
0: छान. पण म्हणजे तुम्ही शिक्षिका होतात, पिढ्या घडवण्याचं काम तुम्ही केलं आणि शिवाय तुम्ही तुमच्या मुलांनाही घडवण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं तुम्ही आता मोकळ्या झाल्यानंतर स्वतःसाठी तुम्ही वेळ देताय. ऐकून खूप छान वाटलं, आनंद वाटला. असंच आनंदी राहा, फिरत राहा आणि सुदृढ राहा.

0: बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. हो, पण पुढच्या सखी संदेशचा कोणता विषय आहे याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल ना? पुढच्या सखी संदेशचा विषय आहे वारी मना मनातली. जरूर फोन करा, विषय वारी मना मनातली.
1: सखी संदेश.

बरं तर आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निरीमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वरून. दुपारचा 1:01 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी काही व्यावसायिक विज्ञापन.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
4: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
4: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
5: अरे वा, मग घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे जावेद अख्तर यांचं, स्वदेश या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं आहे AR रहमान यांनी आणि स्वर आहेत उदित नारायण, कैलाश खेर आणि हरिहरन यांचे.

0: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: श्रोते हो, पुणे विविध भारतीवरून आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम, आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया मैं हूं ना या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहेत